मध्यम लहरी 249° मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी आज या कार्यक्रमात तारा गंधे यांच्या स्वरात सुप्रभात स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:10 होत आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत प्रभात वंदन, हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संपदा हिरे यांनी गायलेली ही भक्तिरचना.

ही होती संजीव अभ्यंकर यांनी गायलेली मधुकर जाधव यांची भक्तिरचना. संगीत होतं सचिन नेवापूरकर यांचं. श्रोते हो, सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजन साजन मिश्रा यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पेटंट्स याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: म्हणजे पेटंट म्हणजेच एखाद्या वस्तूच्या बौद्धिक संपत्तीचं स्वामित्व किंवा हक्क. व्यक्तीने, संस्थेने, अगर एखाद्या देशाने नवनिर्मित संशोधनातून एखादी वस्तू, रसायन, अगर पदार्थ निर्माण केला तर त्या नवनिर्मिती वस्तू, रसायन, अगर पदार्थांचा दुसऱ्यांनी दुरुपयोग अगर गैरफायदा घेऊ नये, ज्याचा फायदा त्यालाच मिळावा या दृष्टीतून जागतिक पातळीवर पेटंट मिळवून त्याचं स्वामित्व म्हणजेच हक्क अबाधित राखण्याचं काम या पेटंट्समुळं साध्य झालेलं आहे. जागतिक पातळीवर वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन अर्थात WTPO या संस्थेकडे पेटंट देण्याची जबाबदारी आहे. ही संस्था नियमांना अनुसरून काटेकोरपणानं पेटंट देण्याचं काम करते. भारत सरकारने 2002 WTPO यांच्या नियमाला अनुसरून पेटंट अमेंडमेंट बिल मंजूर केलं. या नवीन कायद्यामुळं नागरिकांचे हक्क, शोध, जैविक विविधता, अन्न सुरक्षा, बी बियाणं, पारंपरिक ज्ञान इत्यादी बाबींची जपणूक आणि संरक्षण करण्यासाठी मदत होऊ लागली. भारत या बाबतीत फारसा जागरूक नव्हता, पण अलीकडे मात्र भारतात दरवर्षी 1000 अर्ज पेटंटसाठी येतात. पेटंटमुळे ग्राहक, उद्योजक आणि संशोधक यांच्यामध्ये निश्चित रूपानं एक प्रकारचा दुवा निर्माण होतो. मंडळी 1 जानेवारी 2005 जागतिक व्यापाराचा करार सुरू करण्यात आला. या वेगवेगळ्या करारांशी बौद्धिक संपत्तीचा हक्क इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजेच IPR याच्याशी निगडीत आहे. याच्यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, भौगोलिक स्थान, औद्योगिक आराखडे इत्यादींचा संबंध येतो. शासन या नवीन शोधाला अगर प्रक्रियेला त्याचप्रमाणे तयार केलेल्या मालाला कायद्यानुसार संरक्षण देते. असे कायदे तयार करून सर्वांसाठी ते उपलब्ध करून दिले जातात. अर्थात संरक्षणाची मुदत ही ठराविक काळासाठी दिली जाते. पेटंटची मुदत 5 दिली जाते. त्यामुळं तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळते. ग्राहकांना योग्य भावात दर्जेदार माल मिळतो. तयार झालेली वस्तू अगर प्रक्रिया निश्चित रूपाने नाविन्यपूर्ण, उपयोगी, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असते. त्यामुळं देशाच्या प्रगतीसाठी एक आव्हान मिळतं. आपल्या देशात साधारणतः 750 उत्पादन होतं, मात्र पेटंट अभावी जागतिक बाजारात 1/2 इतकाच आपला माल निर्यात होतो. याचं एक उदाहरण म्हणजे

0: हळद. हळद आपल्याकडे उत्पादित होते. त्या हळदीपासून तयार झालेल्या विविध उत्पादनांची पेटंट जपान, अमेरिका, युरोप यांच्याकडे आहेत. भारताकडे फक्त एक पेटंट आहे. आता यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. अलीकडे औषधे, बियाणे, आयुर्वेदिक वनस्पती, शेती अवजारं इत्यादीबाबत पेटंटची आवश्यकता आहे. आणि याची पेटंट दुसऱ्या एखाद्या राष्ट्राने किंवा संस्थेने मिळवली तर मात्र अवघड होऊन बसेल. म्हणून नागरिकांनी, शास्त्रज्ञांनी, राजकारण्यांनी, संस्थांनी एकत्रित येऊन याचा अभ्यास करून पुढे भविष्यात सर्वच्या सर्व आपल्या इथे होणाऱ्या उत्पादनांच्या उत्पादित वस्तूंची पेटंट मिळवावीत. पेटंट ही आंतरराष्ट्रीय बाब आहे. त्यामुळं जनुक परावर्तित धान्य, भाजीपाला, फळफळावळ यावर भारतीय पेटंट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भविष्यातील या संधी आपण प्रकर्षाने मिळवल्या पाहिजेत. देशाच्या आर्थिक धोरणासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जागतिक बाजारपेठेत उठाव आणि भाव मिळवण्यासाठी, तसंच नागरिकांच्या अन्न सुरक्षिततेसाठी आणि शेवटी एकंदरीतच देशाच्या प्रगतीसाठी देखील हे स्वामित्व म्हणजेच पेटंट मिळवणं अतिशय आवश्यक आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात पेटंट याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतः नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
2: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखम खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्य अध्यापकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी

0: दररोज संवाद साधा, त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालंय का, कोणाचं बोलणं तुला लागलंय का। मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील। शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे। चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही। बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो। धन्यवाद।
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात। श्रोतेहो हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल। आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण, सकाळचे 6:50 होत आहेत। यानंतर ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती।
3: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात, ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो। हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीने व्याख्या केलेली आहे। हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं, HARIT, त्याचा लॉन्ग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स, म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं। मग तसं केलं तर पुढे काय करायचं, तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो। याची अनेक उदाहरणे आहेत। आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं, आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायचे, आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे, तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीने सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत। असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते। आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती। पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे। मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे। आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं। माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं। मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं। पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो, याला आपण हरित मिलन म्हणू शकतो। यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात। त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं। एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो। मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित

0: घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे?
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता आज दिनांक या अंतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:20 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल सकाळी 7:25. आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर 7:45 गाणी मनातली. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. आज सकाळी 9:15 कार्यक्रम आपण ऐकणार आहात कुटुंब स्वास्थ्य. यामध्ये दंतवैद्य गौरी सगरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम आजचे पाहुणे. यामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आज सकाळी 9:30. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:15 गांधी वंदना हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही

सहक्षेपित करू। आज दुपारी 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात। 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, 1:55 आईसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील। दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदीमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल।

आणि दोपहर समाचार हे हिंदी मधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. सभेच्या सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. आज 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजाक्का मारुती चौगुले आणि भगिनींनी सादर केलेली स्त्री गीतं आपण ऐकणार आहात. 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. आज 7:30 माझा आवार माझं शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आज रात्री 8:15 कव्वाली गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:45 समाचार संध्या 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये रतन मोहन शर्मा यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकू शकाल. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:01 आणि 40 सेकंद झाली आहेत. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर.

श्रोते हो सुप्रभात। आज आहे शुक्रवार, दिनांक 22 मे 2026। आजचा सुविचार, मित्र हो, यश हे केवळ आपल्याकडे उपजतच असलेल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर नाही मिळत, तर यश हे चिकाटी, समर्पण आणि सातत्यानं केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर अवलंबून असतं। आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास।

0: 955 31 00
1: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच घरी दप्तर न्यायचंच नाही परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल
0: भारत सुतगिरणी परिसर कुपवाड रोड सांगली
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00 मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
3: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही म्हातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं प्रमाणित बियाणं असावं. या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
0: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे.

स्रोतापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसीसीटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे वादरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिकासंच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे.

0: या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तू शिकवते ना
2: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंग मध्ये जास्त असतात, हे गेम कडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ऍप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव हे इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3 माणसं त्या घरात राहिलेली आहे.
2: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील, तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोन वरती मिळायला लागले. आईशी बोलायचंय मोबाईल वरती, वडिलांशी बोलायचंय मोबाईल वरती, काय बघायचंय मोबाईल वरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंग वरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये

0: मुलामुलींच्यामध्येच तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरूनच तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालं, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर,
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगळे ऍपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशी काही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी. बरोबर,
0: आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे त्यात पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4,500 रुपये उडवले ते गेमिंगच्या भानगडी, म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्यावर तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत.
1: बरोबर,
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलांनी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करणे प्रति मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठेतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर.
1: अच्छा, ब्लॅकमेलिंग,
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला, त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं.
1: अच्छा,
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते, तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावे, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा,
0: आपले फोटो गॅलरी वेगळे असावे, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे. परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं.

0: त्यांनी दिले अगोदर त्यांनी अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. तर खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चर इव्हेंट असतात, ते सगळं त्यांनी ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, तुला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे, आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण. तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे तसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आपण चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटं खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजवतोय. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना ते फ्रीच चाललेलं असत आणि ते फ्रीच असत. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये करोड 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो, फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: अच्छा.
0: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्या 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण त्यांना पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझे एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मला तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याची हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
2: श्रोतेहो दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत.

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kilohertz FM बँड 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसना संदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
5: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्या सोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 kilos होत आणि तसा वयाने तरुण 42 वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या. अर्थात पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 inches खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 inches म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
4: अच्छा.
5: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो. ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिसिटी.
4: ओके. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 7385 7385 7385 0 6 3 9 3 4. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
5: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा

0: पुरवठा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो, या सगळ्या गोष्टी माग स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडी मध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडी वरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडी वरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड्स घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, कोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर माचाचा तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 9555551300।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।
4: आकाशवाणी सांगली केंद्र, श्रोते हो, सकाळचे 7:46 आणि 30 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया गाणी मनातली हा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला श्रीधर फडके आणि पद्मजा फेणाणी यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

0: श्रीधर फडके आणि पद्मजा फेणाणी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10:00 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: श्रोती हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवले.

0: करणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर
2: गाणी मनातली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पद्मजा फेर्नाणी जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली शिरीष गोपाळ देशपांडे यांची ही गीतरचना संगीत आहे श्रीधर फडके यांचं

पद्मजा फेर्नाणी जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. आता समाचार प्रभात

0: New Delhi today. First International Big Cat Alliance Summit scheduled to take place in New Delhi on the June 1st postponed. Railway urges passengers to remain alert and immediately report any suspicious activity or individual on railway premises on helpline number 139. Calcutta High Court orders setting up special team of CBI to probe hushing up charges in RG Kar rape murder case. Pulwama terror attack mastermind Hamza Burhan killed by unknown gunmen in Pakistan-occupied Jammu and Kashmir. U.S. Secretary of State Marco Rubio says Washington is ready to sell as much energy as India is willing to buy. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी आयबीसीए म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए सुरू करण्यात आलं असून आयबीसीएची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या

0: मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे $5 लाख खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रोनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 दशांश सेल्सिअस

0: इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239°60 अर्थात 1251 kHz वर, FM बँड 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: सुख हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय आहे। यश आणि समृद्धी मात्र सुखासाठी आवश्यक आहे। मी नेहमी सांगतो की दारिद्र्य हा शाप आहे। हा शाप इतका आहे की त्यामुळे दरिद्री माणसाला आपलं जीवन नकोसं होतं। आपल्या या देशात दारिद्र्य रेषेखाली जगणारे लोक कोट्यवधी आहेत। राज्यकर्त्यांनी असं काही केलं पाहिजे की या दारिद्र्य रेषेखालील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शैक्षणिक आणि वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी आवश्यक ती व्यवस्थाही त्यांनी केली पाहिजे। कारण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय मदत या पाच गोष्टी माणसाचे मूलभूत हक्क असून हे हक्क म्हणून राष्ट्राच्या घटनेत समाविष्ट केले पाहिजेत असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे। जीवनविद्या सांगते की जनतेचं अकल्याण किंवा कल्याण करण्याचं सामर्थ्य राजसत्तेत असतं। म्हणूनच जनतेच्या सुस्थितीची किंवा दुर्दशेची सर्व जबाबदारी राज्यकर्त्यांवरच पडते।

हे मी का सांगतो आहे की सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आपलं जीवन जर सुखी व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर परमेश्वर हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. लक्षात घ्या की जीवनविद्या सांगते तो परमेश्वर आणि लोक समजतात तो परमेश्वर यात जमीन आसमाना इतका फरक आहे. जीवनविद्या सांगते की ज्याला आपण जीव म्हणतो तो जीव हा मुळात देव आहे. मग प्रश्न असा पडतो की तो जर मुळात देव आहे तर तो देवासारखा का वागत नाही. या जगात सर्व माणसं आहेत पण ती माणसासारखं का वागत नाहीत. जीव हा मुळात देव आहे पण तो देवासारखा वागत नाही, उलट तो राक्षसासारखा वागतो, तो दैत्यासारखा वागतो. याचं कारण काय? याचं कारण अज्ञान. अज्ञान हे त्याला कारण आहे. जीव हा मुळात देव असला तरी आपण देव आहोत याचं त्याला ज्ञान नाही, त्यामुळे तो सारी धडपड सुखासाठी, पैशासाठी करतो. वास्तविक खरी धडपड ज्या दिशेनं व्हायला पाहिजे त्या दिशेनं होत नाही, तो चुकीच्या दिशेनं धावत असतो. सांगायचा मुद्दा असा की माणसाला जोपर्यंत परमेश्वर हा विषय समजत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं सुखी होणं शक्य नाही. केवळ परमेश्वराबद्दलच्या अज्ञानामुळेच स्वतःचा धर्म श्रेष्ठ आणि इतरांचा धर्म कनिष्ठ असा लोकांमध्ये समज आहे. स्वतःच्या धर्माचं तेच बरोबर आणि इतरांचं मात्र चुकीचं. स्वतःच्या धर्मातील लोक जगले पाहिजेत आणि इतरांच्या धर्मातील लोक नष्ट झाले पाहिजेत ही जी वृत्ती आहे ही खरी तर विध्वंसक वृत्ती आहे. यातूनच धर्माधर्मात युद्ध, लढाया, भांडण, तंटे, बखेडे होतात आणि ती अज्ञानामुळे होत असतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हे जे असं चाललेलं आहे ते आजच नव्हे तर ते प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत आणि यापुढेही ते चालत राहणार आहे. जीवनविद्या सांगते की आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कुणाचीही मोनोपोली नाही, पाणी कुणाची मोनोपोली नाही, प्रकाश कुणाची मोनोपोली नाही, हवा ही कुणाची मोनोपोली नाही आणि आकाश ही सुद्धा कुणाची मोनोपोली नाही. तसा परमेश्वर हा देखील कुणाचीही मोनोपोली नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. परमेश्वर हा वास्तविक सर्वांसाठी एकच आहे, त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत पण तो सर्वांसाठी एकच आहे. विष्णूला हजार नावं आहेत तशी गणपतीलाही हजार नावं आहेत आणि देवांना दिलेल्या या नावांना अर्थही आहे. देवाच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. विष्णू म्हणजे काय? तर अणुरेणूमध्येही प्रवेश करणारा जो तो विष्णू. विश टू एंटर. अणुरेणूतही प्रवेश करणारा तो आकाशाएवढा आहे. जितका तो सूक्ष्म आहे तितका तो व्यापक आहे. हवा ही जितकी सूक्ष्म आहे तितकी ती व्यापक आहे. आकाश जितकं सूक्ष्म आहे तितकंच ते व्यापक आहे. तसा परमेश्वर हा जितका सूक्ष्म आहे तितकाच तो व्यापक आहे आणि तो सर्वांना व्यापून पुन्हा उरलेला आहे. किती उरला? तर तो जो उरला तोही इन्फिनिट उरला. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराबद्दलचं अज्ञान जे लोकांमध्ये आहे ते अज्ञान प्रथम दूर केलं पाहिजे. परमेश्वर हा इन्फिनिट आहे आणि म्हणून त्याला अनंत हे नाव दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीनं वापरलेला अनंत हा शब्द अत्यंत अप्रोप्रिएट आहे. अनंत म्हणजे इन्फिनिट. तो इन्फिनिट आहे आणि म्हणून परमेश्वर हा कुठल्याही धर्माची मोनोपोली नाही. आई ही तिच्या सर्व लेकरांची असते. लहान जे असेल ते जर म्हणेल की माझीच आई, बाकीच्या

0: निमित्त नाही, तर त्याचं हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. तसा आमचाच परमेश्वर तो इतरांचा नाही हे म्हणणंही मूर्खपणाचं आहे. वास्तविक परमेश्वर हा सर्वांचा आहे. भारतीय संस्कृतीने हे सांगितलं की आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. काय सुंदर म्हटलंय पहा. लक्षात घ्या की भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती या जगात दुसरी नाही. आमचा धर्म तुमचा धर्म हा भाव भारतीय संस्कृतीत नाही. आपण सर्वच परमेश्वराची लेकरं आहोत असं म्हटलेलं आहे. आता वाघाचं पिल्लू म्हणजे वाघ, सिंहाचं पिल्लू म्हणजे सिंह, लांडग्याचं पिल्लू म्हणजे लांडगा, तसं परमेश्वराचं लेकरू म्हणजे परमेश्वर नाही का? म्हणून जीवो ब्रह्म ना परा इति वेदांत डिंडिमा असं म्हटलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा एकच आहे. त्याला जी अनेक नावं दिलेली आहेत त्यानं काही बिघडलेलं नाही. भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की देव एकच आहे आणि त्याला दिलेली जी नावं आहेत ती नावं अनेक आहेत. त्याचं कारण असं की अनंत रूपांप्रमाणे त्याला अनंत नावं दिलेली आहेत आणि म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली आईसी असं माऊलीने म्हटलेलं आहे. जीवनविद्या सांगते की ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ठणकावून सांगतात. ते म्हणतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आतोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो, तो सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे, मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. सांगायचा मुद्दा असा की सर्व जे आहे ते देव आहे हे आपल्याला भारतीय संस्कृतीने सांगितलं. लक्षात घ्या की या इथं आपल्या धर्मापुरता संकुचितपणा नाही. आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत ही भावना, ही धारणा, हेच स्मरण, हेच अनुसंधान आणि हेच अवधान आपण सतत ठेवलं पाहिजे. आपण सर्व परमेश्वराची लेकरं म्हणजे एकमेकांचे बंधू आणि म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 झाली आहेत. श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी, नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुनिधी चौहान आणि आचल सचदेव यांनी गायलेलं दस कहानिया या चित्रपटातलं विराग मिश्रा यांचं हे गीत.

0: दस कहानिया या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि आचल सचदेव यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. कॅश लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत आहे धूम 2 या चित्रपटातलं.

0: हे होतं आवार आपण या चित्रपटातलं सुझेन डी मेलो यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत. संगीत होतं प्रीतम यांचं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात देखील हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 9:11 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून

0: त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, सकाळचे 9:17 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
6: श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांची मुलाखत ऐकत आहोत. गेल्या भागात आपण लहान मुलांची दंतचिकित्सा याविषयी डॉक्टर गौरी सगरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आज आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. कार्यक्रमात ऐकूया डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. बऱ्याचदा लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी हा प्रश्न दातांच्या आरोग्याबद्दल बोलत असताना जाणवतो. तर हे संवेदनशील दातांची समस्या अनेकांनाही असते, तर हे नेमकं का होतं?
7: दातांची संवेदनशीलता ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो, म्हणजे गार पदार्थ, गरम पदार्थ खाल्ल्यानंतर दातामध्ये झिंझिणी आल्यासारखं होतं. तर ह्याची कारणं प्रामुख्याने अशी आहेत की आपण योग्य पद्धतीनं ब्रशिंग करत नाही. अतिरिक्त प्रमाणात दाब देऊन जर तुम्ही दात घासत असाल तर तुमच्या दातांवर असलेलं इनॅमलचं जे कव्हरिंग आहे ते तुम्हाला संरक्षण म्हणून दिलेलं असतं. तर ते संरक्षण करण्याचं काम जे आहे ते त्याचं योग्य रीतीने होत नाही, कारण तुम्ही जोरात दात घासताय, प्रेशर देऊन दात घासताय, तर इनॅमलचं झीज लवकर होते आणि आतला जो भाग असतो इनॅमलच्या आत डेंटिन नावाचा आपला भाग असतो दाताचा, तर तो जास्त सेन्सिटिव्ह असतो. गार पाणी, गरम पाणी याचं आपल्याला दाताला का कळतं तर त्याच्यामध्ये नसा असतात. तर त्यामुळे डेंटिन जे आहे ते एक्सपोज होतं, इनॅमल निघून गेल्यामुळे डेंटिन एक्सपोज होतं आणि मग दाताला सेन्सिटिव्हिटीचा तुम्हाला त्रास जाणवू लागतो. हे आता चुकीच्या पद्धतीच्या ब्रशिंगमुळे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना खूप कडक अन्न खाण्याची सवय असते, म्हणजे शिळी भाकरी, कडक केलेली भाकरी किंवा फार कुरकुरीत पदार्थ जे असतात त्यानंही आपल्या दातांवरचा जो संरक्षक इनॅमलचा भाग आहे तो अतिप्रमाणात झिजतो. ह्या दोन मुख्य कारणांमुळेच आपल्याला सेन्सिटिव्हिटीची समस्या जाणवते.
6: मॅडम, आपण लहान मुलांना असणाऱ्या दातांच्या समस्यांबद्दल बोललो, तर मोठ्या माणसांना यासारख्याच कोणत्या समस्या दातांच्या बाबतीत येतात?

0: प्रथम आपण दातांशी निगडीत असलेले आजार बघूया. सर्वांमध्येच सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा कुठला आजार असेल तर डेंटल केरीज म्हणजे दंतक्षय. तर मगाशी आपण ज्या पाहिलं त्याप्रमाणेच आपल्या अन्नाचं सेवन योग्य रीतीने आणि योग्य प्रकारे न झाल्यामुळेच दातांमध्ये दंतक्षय होतो. आपण खाल्लेलं अन्न खूप वेळ जर दातांमध्ये राहिलं तर त्याच्यामध्ये तोंडात असलेले बॅक्टेरिया किंवा आपल्या लाळेत असलेले बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक करतात, ऍसिड्स रिलीज होतात आणि त्या ऍसिड्समुळे दातांचं इनॅमल असतं त्याला पोकळी निर्माण होते. हळूहळू पोकळी वाढत जाते. पोकळी जेव्हा निर्माण होते तिथे अन्न अडकण्याचं प्रमाण वाढतं. अन्न जास्त प्रमाणात अडकत राहिलं की जास्त प्रमाणात दंतक्षय होताना दिसतो.
1: जर अशी समस्या एखाद्या व्यक्तीला निर्माण झाली तर त्याला कशा पद्धतीने उपचार केले जातात?
0: प्राथमिक अवस्थेमध्ये जर डेंटल केरीज असतील ज्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता ज्यावेळी अन्न अडकायला दातात सुरुवात होते तर समजून जायचं की आपल्या दातामध्ये कीड लागायला सुरुवात झाली आहे. कारण पोकळी निर्माण झाल्यामुळेच अन्न अडकत आहे हे त्याचं लक्षण दिसतं. तर तुम्ही जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डेंटिस्टकडे जाता तर तुम्ही त्या दातांमधलं कीड काढून घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग्स करता येतात, सिमेंट्स भरतात. सिमेंट फिलिंग करून घेतल्यामुळं कीड जी लागलेली आहे त्याचा प्रतिबंध होतो. जर त्या अवस्थेमध्ये तुम्ही डेंटिस्टकडे गेला नाहीत तर पुढच्या अवस्थेमध्ये डेंटल केरीज ज्या आहेत त्या आपल्या आतील भाग जो आहे दाताचा ज्याच्या सेंटरला नस असते तिथंपर्यंत तुमचा जर प्रोग्रेस झाला केरीज तर तुमचा दात दुखू लागतो, तिथं पू साठतो, त्याच्यानंतर खाताना आपल्याला जाणवतं की तो दात दुखत आहे. ही झाली पुढची अवस्था दंतक्षयाची. अशा वेळी मात्र आपण दातामध्ये फिलिंग्स करून दात वाचवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दाताची जी नस असते ती काढून घेऊन दात पूर्ण मोकळा होतो तो कृत्रिम पद्धतीच्या नस असतात त्या भरून घेऊन दातावर सिमेंटचं आवरण देऊन आपल्याला दात वाचवावा लागतो. या सगळ्या प्रोसेसला आम्ही रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतो. जास्त प्रमाणात किडलेले दात रूट कॅनल ट्रीटमेंटनी आपण वाचवून घेऊ शकतो. रूट कॅनल ट्रीटमेंट पूर्ण कधी होते तर रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे फक्त नस काढून घेऊन आपल्याला रिप्लेसमेंट करणं एवढंच नाही तर नस काढल्यामुळे दाताचा रक्तप्रवाह थांबलेला असतो, दात आपलेले ठिसूळ झालेले असतात तर त्याला आपण योग्य रीतीने संरक्षण देण्यासाठी दातावर कॅप म्हणजे कव्हरिंग बसवलं जातं. तर रूट कॅनल केल्या केल्या त्यावर कॅप बसवून घेणे अत्यावश्यक आहे. जर कॅप करण्याचं तुम्ही टाळलं तर मग रूट कॅनल केलेला दात कधीतरी खाताना फ्रॅक्चर होतो आणि मग मात्र तो दात आपल्याला काढूनच घ्यावा लागतो. अगदी शेवटची ट्रीटमेंट म्हणून आपण दाताचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दात काढून घेणे हा शेवटचा ट्रीटमेंट ऑप्शन आपण पाहू शकतो.
1: मॅडम, अनेकांना हिरड्यातून रक्त येणं, हिरडीला सूज येणं, तोंडाला दुर्गंधी येणं यासारख्या समस्या जाणवतात, तर या त्रासांच्या पाठीमाग कोणकोणती कारणं असू शकतात?
0: हिरड्यांचे आजार हे प्रामुख्याने ओरल कॅव्हिटी आपली व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ न केल्यामुळेच होतात. त्यामध्ये ब्रशिंग आहे, माउथवॉशेसचा वापर आहे, इंटरडेंटल फ्लॉसिंग आहे, हे आपण पंगाशी पाहिलं. या सर्व पद्धतीने तुम्ही दात स्वच्छ करत नसाल तर हळूहळू तुमच्या हिरड्यांना सूज यायला लागते. सगळ्यात प्रथम लक्षण काय आहे हिरड्यांच्या आजाराचं तर हिरड्यांना सूज येणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे. त्यावेळेला तुम्ही योग्य उपचार जर करून घेतले नाही तर हळूहळू हिरड्यांची सूज जी आहे ती खालच्या हिरड्यांखाली असणाऱ्या हाडापर्यंत जाते आणि ते हाडामध्ये ज्या वेळेला त्यांचा शिरकाव होतो तर त्याला आपण पेरिओडोन्टायटिस म्हणतो. हाड जे आहे दाताखाली ते जर कमी झालं तर दातांचं पकड जी आहे ती लूज होते आणि दात हळूहळू पडायला लागतात. तर यासाठी तुम्हाला डेंटिस्टकडे जाऊनच दात स्वच्छ करून घेणे, त्यानंतर गरज असल्यास फ्लॅप सर्जरीज करून घेणे ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करता येतात. आणि तोंडाला दुर्गंधी येण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपण जीभ योग्य रीतीने स्वच्छ करत नाही त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. शिवाय टोबॅको च्युईंग किंवा स्मोकिंग यासारख्या सवयींमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.
1: यासोबतच दातांवर साचलेली घाण किंवा टार्टर काढण्यासाठी आपण काय उपाय करावेत की त्याच्यासाठी डेंटिस्टकडे जाणं किती गरजेचं आहे?
0: दातांवर साठलेले जे टार्टर आहे हे घट्ट थर असतो, प्लाक ह्या चिकट मऊ थर असतो. तो जर तुम्ही वेळच्या वेळी स्वच्छ करत नसाल तर त्याचं रूपांतर हळूहळू घट्ट थरामध्ये म्हणजे टार्टर याच्यामध्ये होतं. त्याला टार्टर कॅल्क्युलस हे तुम्हाला साध्या ब्रशिंगनी निघत नाही, त्याचं प्रमाण वाढत जातं जर ते तुम्ही योग्य पद्धतीनं स्वच्छ नाही केलं. तर ते स्वच्छ करून घेण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल डेंटल क्लिनिंगच करून घ्यावं लागतं. अल्ट्रासोनिक स्केलर्सच्या साह्याने हे क्लिनिंग केलं जातं आणि हे क्लिनिंग करण्याचं गरज तुम्हाला वर्षातून कमीत कमी एकदा आहे. तुमच्या तोंडाचं आरोग्य कसं आहे यावर ते अवलंबून असतं. काही रुग्णांमध्ये वर्षातून 2 वेळाही स्केलिंग करण्याची गरज भासू शकते.
1: मॅडम, बऱ्याच लोकांना तंबाखू, गुटखा, सुपारी किंवा यासारख्या सवयी असतात. दात आणि

0: तोंडाच्या आरोग्यावर या सवयींचा कसा परिणाम होतो?
1: तंबाखू, सुपारी यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये जे हानिकारक घटक आहेत त्यामुळं आपल्या तोंडातलं जे आवरण असतं, म्हणजे त्वचेचं आवरण जे आहे आपलं, ते हळूहळू ताठर होत जातं. त्यामुळे गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये हळूहळू तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे दातांवर स्टेन्स येतात, दाताचा रंग पिवळा पडत जातो, त्यानंतर हिरड्यांचं आरोग्य त्यांचं खराब होत जातं आणि हळूहळू जिंजिवायटिस, पेरिडोन्टायटिस हे आजार बळावतात. शिवाय दीर्घकाळापर्यंत जर ह्याचं सेवन करत राहिला तर आपल्याला मौखिक कॅन्सर, ओरल कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा होण्याचे शक्यता असते. आपली जीभ, आपले ओठ, त्यानंतर आपले गाल या सर्वांना आपल्याला तोंडाचा कर्करोग झाल्याची लक्षणं दिसू शकतात.
0: अच्छा,
1: हे झालं तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवनाचे परिणाम. आता आपण स्मोकिंगच्या बाबतीत बघूया. स्मोकिंग म्हणजे काय? तर धूम्रपान. धूम्रपान केल्यामुळे काय होतं, आपल्या तोंडामध्ये जी आपली लाळ येते त्या लाळ ग्रंथींमधनं लाळ येण्याचं प्रमाण कमी होतं. लाळ ही आपली अन्नामध्ये जेव्हा मिसळते त्यावेळी अन्नाचं पचन करते, त्याच पद्धतीनं लाळेचं प्रमाण जर तोंडामध्ये योग्य रीतीनं असेल तर दंतक्षय होण्यापासून आपल्याला लाळ संरक्षण देत असते. ज्यावेळी माणूस स्मोकिंग करायला लागतो त्यावेळेला त्याच्या लाळेचा पीएच कमी होतो, तर आपला अल्कलाईन पीएच टू ॲसिडिक पीएच असा शिफ्ट होतो आणि त्यामुळे दंतक्षय होण्याचं प्रमाण वाढतं. शिवाय तोंडामध्ये कोरडेपणा येतो आणि दाताच्या हिरड्यांच्या समस्या वाढतात.
0: मॅडम, जेव्हा टीनेज संपतं मुलींचं, टीनेज संपल्यानंतर अक्कलदाढ हा एक लोकांच्या आयुष्यात एंटर करतो, तर ही अक्कलदाढ म्हटलं की एक शब्द ऐकल्यानंतरच अनेकांच्या पोटात गोळा येतो की अक्कलदाढ आली की त्रास देणारच. तर खरंच अक्कलदाढ त्रास देते का, किंवा काय होतं अक्कलदाढ, म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं आपण त्याच्यावर उपचार करू शकतो?
1: अक्कलदाढा या वयाच्या 18व्या वर्षापासून ते वयाच्या 38व्या वर्षापर्यंत कधीही येतात. त्यांचा ठराविक असा काही स्पेसिफिक एज ग्रुप नाही आहे की ह्याच वेळी येणार, 18 ते 38 या वयात अक्कलदाढा येण्याचं प्रमाण आहे. तर अक्कलदाढा येताना सगळ्यात शेवटी जेवढी काही जागा उरली असेल त्या जागेतून त्या उगवण्याचा प्रयत्न करतात. जर जबड्याची वाढ व्यवस्थित झाली नसेल तर अक्कलदाढा येताना त्यांना जागा न मिळाल्यामुळे त्या दुखतात आणि वेड्यावाकड्या येतात. ज्या दिशेला त्यांना जागा मिळेल त्या दिशेनं त्या वाढतात आणि मग अशा वेड्यावाकड्या आलेल्या अक्कलदाढा स्वच्छ करणं पण आपल्याला अवघड जातं, त्यामुळे त्यांच्यामध्ये कीड लागते आणि मग शेवटपर्यंत ब्रशिंग व्यवस्थित न झाल्यामुळे, दाढा वेड्यावाकड्या असल्यामुळे तिथे अन्न पण आपलं खाल्लेलं साठत राहतं, त्यामुळे हिरड्यांचे पण आजार तिथे वाढतात. शिवाय दंतक्षय होतो आणि त्या वेड्यावाकड्या असल्यामुळे ते येताना पण त्रास होतो आणि आल्यानंतरही अशा पद्धतीने त्रास होतो. तर अक्कलदाढा ह्या वेळच्या वेळी आपण दाखवून त्याचं ट्रीटमेंट योग्य रीतीनं करून घेतलं पाहिजे.
0: मॅडम, आलेली प्रत्येक अक्कलदाढ काढणं हे गरजेचं आहे का?
1: नाही, तुमच्या तोंडामध्ये जर अक्कलदाढ व्यवस्थितरित्या उगवली असेल आणि ती व्यवस्थित फंक्शनिंग असेल, म्हणजे अन्न चावण्यासाठी जर त्याचा उपयोग होत असेल तर ती अक्कलदाढ काढण्याची गरज नाही आहे. वेड्यावाकड्या पद्धतीनं आलेली अक्कलदाढ जिथं तुमचं ब्रशिंग व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळे दाढ किडली आहे किंवा अन्न साठून राहत आहे त्यामुळे तिथे हिरड्यांना सूज येते, अशा प्रकारच्या त्रास देणाऱ्या अक्कलदाढा मात्र काढूनच घ्याव्या लागतात.
0: अच्छा, श्रोतः कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या भटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या भटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो, हाच कार्यक्रम सायंकाळी 6:35 आम्ही पुन्हा प्रसारित करू. कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.

0: गणना म्हणजे आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स. सोबत नवीन तारे घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. तार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 9:31 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
2: रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. गेली 42 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारे डॉक्टर दयानंद नाईक आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गेली 52 वर्ष नाट्यक्षेत्रात ते तितक्याच समरसतेनं काम करतायत त्याविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. तर डॉक्टर आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.
3: नमस्कार.
2: डॉक्टर दयानंद नाईक असं म्हटलं की सांगली मिरज किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळं नाव वैद्यकीय क्षेत्रात आहे आणि नाट्यक्षेत्रात आहे. तर मला थोडंसं असं विचारायचं की आपले आई वडील आपल्यावर लहानपणी संस्कार करतात. तुम्हाला थोडंसं मी भूतकाळात घेऊन जाणार आहे. कसे कसे आपण घडत गेलात आणि या क्षेत्राकडे आपण कसे वळलात हा सगळा प्रवास नाट्यक्षेत्रातला प्रवास प्रामुख्यानं आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर थोडीशी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे इथून आपण सुरुवात करूया.
3: माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते.
2: ओके.
3: आणि ते सांगली मिरज तसंच अमरावती या निर्णया शहरात ते असायचे. कोल्हापुरात होते. तर नोकरीनिमित्त त्यांना इकडे तिकडे जायला लागायचं. त्यामुळे प्रथम मी कोल्हापूरच्या शाळेमध्ये होतो. त्यानंतर सांगलीत आलो. पटवर्धन हायस्कूलला होतो. मग मिरज हायस्कूलला होतो. परत पटवर्धनला आलो. जिथं जिथं वडिलांची बदली तिथं तिथं शाळेबरोबर आम्ही जायचोच. म्हणजे त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची कंपनी निरनिराळ्या प्रकारचे मित्र हे अगदी रुटीन झालं होतं. पण ह्याच्यातलं कधी शाळेत नाटकाचे काही संबंध फारसा हे नव्हता. पण माझ्या मला दोन बहिणी दोन भाऊ. माझी मोठी बहीण थोडंसं नाटकात काम करायची. पण तेव्हा मला अगदीच काही कळत नव्हतं इतका मी लहान होतो. आणि सगळ्यात मोठ्या भावानी पण कुठल्या तरी नाटकात काम केलं होतं पण मी ते बघितलं नव्हतं. म्हणजे असं काही फारसं बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो आपण तसं काही मला नाटकातलं फारसं मिळालं नाही. किंबहुना शाळा कॉलेज नंतर विलिंग्डनला आलो मी. तिथे एक वेगळीच मंडळी असायची नाटकात. आणि तेव्हा कसं असायचं की ग्रुप सारखे अशी काहीतरी असायची आणि अनुभवी त्यांनाच घ्यायचा. नवीन शिकून कुणी यावं थिएटरमध्ये अशी काही यंत्रणा राबवली गेलेली नव्हती कधी. त्यामुळं तसा थिएटरशी मी काही कनेक्टेड नव्हतो. मग पुढं मला तेव्हा PDFY असायचं. आता कसं 10वी 12वी आहे तसं. तर त्यानंतर मेडिकलला ऍडमिशन चुकली माझी 1 मार्काने. मग मी डेंटल सर्जरीला गेलो.
2: अच्छा.
3: डेंटल सर्जरी म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई GDC त्याचा शॉर्ट फॉर्म. तर त्या कॉलेजमध्ये खूप नाटकांची परंपरा होती. कारण त्या कॉलेजमध्ये बेसमेंटला एक संपूर्ण थिएटर.
2: अच्छा.
3: थिएटर आहे की जिथं 600 लोकांची बसण्याची क्षमता असलेली अशी व्यवस्था आहे. आणि तिथं तालमी वगैरे तिथं चालायच्या. तर

0: गेल्यानंतर मला काहीतरी वेगळं पण वाटायचं, तिथे मी तालमीला असायचो, बघायला जायचं आपलं. आणि मग तिथं सुद्धा काय, मुंबईमध्ये तुम्ही यु आर अन आउटसाइडर तर यु आर आउटसाइडर, पण कधीतरी कुठलं तरी एक पात्र आलेलं नव्हतं, मग हे इकडे वाच असं म्हणून एकाने सांगितलं, डॉक्टर शिरीष आठवले म्हणून होते. आणि ते म्हणाले तू अरे बरा आहे की आवाज याचा. आणि मग त्यावेळी त्यांनी मला एक छोटीशी भूमिका दिली आणि ते माझं पहिलं
1: नाटक
0: सन्मानी दादू पु ल देशपांडे. त्याच्या आधी मी कधी स्टेजवर कधीही गेलेलो नव्हतो, किंबहुना एकदा अगदी सांगायला हरकत नाही, त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एक बिनविरोध निवडून आलोय. कोणतं बावली पाहिजे ना असं तसं मला त्यांनी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह केलं. तर मला स्टेजवर जाऊन फक्त थँक्यू एवढंच म्हणायचं होतं किंवा धन्यवाद असं म्हणायचं होतं. तर मला त्या दिवशी काही ते बोलता आलं नाही असं, कारण एक प्रचंड भीती होती. मुलं 100 आणि त्यांच्यासमोर जाऊन फक्त थँक्यू म्हणायचं हे मला जमलं नाही. आणि तिथनं स्टेजवरनं जे उतरलो ते मी डेस्परेटली आय वॉज डिप्रेस्ड की आपल्याला 2-4 वाक्य बोलता नाही आली,
1: एवढंही जमलं नाही,
0: जमलं नाही काय हे बरं नाही, हे इतकं मनाला लागलं. माझा एक मित्र होता तो म्हणाला की अरे त्यात काय, आणि तो कॉन्व्हेंट आणि असं मराठी सगळं त्याला यायचं छान, तर त्याच्याशी बोलून वगैरे वगैरे वगैरे असं मला त्याने खूप कॉन्फिडन्स दिला. आणि मग हे शिरीष आठवलेने जेव्हा स्टेजवर घेतलं तर माझं पाठन तर चोख करून व्यवस्थित करायचं, काय 8-10 वाक्य होती पण तेवढी मी अत्यंत व्यवस्थित करायचो. बाकीची मंडळी जरा माहितच आहे तालमीमध्ये चेष्टा मस्करी चालते तशी, तर मी कुठल्याही चेष्टा मस्करीत कधीही असायचो नाही. मग माझा डायरेक्टर म्हणाला की अरे हा एकटाच असा की जो सिन्सिअरली काम करतो, म्हणजे त्या सिन्सिअरिटीचं एक ओझं माझ्या डोक्यावर देण्यात आलं, ते मला कधी नंतर उतरवता नाही आलं. मग तसं ते सुरू झालं. मग त्यानंतर 3 वर्षानंतर मी मिर्झेला मला MBBSला ऍडमिशन मिळाली.
1: अच्छा.
0: MBBSला आल्यानंतर माझं ऑलरेडी ॅनॉटॉमी फिजिओलॉजी मेडिसिन पर्यंत सगळं 3 वर्ष ट्रेनिंग सॉर्ट ऑफ झालं होतं. मग पहिल्या वर्षी मला सगळं बऱ्यापैकी येत असल्यामुळं तिथलं नाटक करूया म्हणून मग सुरू केलं मी.
1: त्यावेळी भूमिकाच केली होती
0: त्या पहिल्या नाटकात भूमिकाच, पण ते काही गंमत म्हणजे बघा की घरातनं त्याला बाय दॅट टाइम विरोध होता माझ्या, म्हणजे मगाशी तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं, वडिलांना काय माहित नाही, पण ते असं म्हणाले की अरे नाटकात जाणं म्हणजे भीकेचं लक्षण आहे, ते तुला माहित नाही का ते बालगंधर्वांचं काय झालं, ह्या नाटकांचे काय हाल झाले वगैरे वगैरे. आणि तो काळही असा होता की नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हेल्दी असा नव्हताच, म्हणजे ते काहीतरी व्यसन आहे अशा अनुषंगाने लोक बघायचे. पण भैसाहेब परांजपेंच्या समोरच राहायचो मी, तर भैसाहेबांना समोर आधार कळलं की हा इंटरेस्ट घेतोय म्हणून. आणि पहिले आमचे श्याम शिरोडकर म्हणून डीन होते, त्यांनी साष्टांग नमस्कार बसवायचं ठरवलं लेखक अत्रे वाचल्यानंतर, अर्थात बसवणार मी नव्हतो, मला काम करायचं होतं कवीचं, तर माझे वैद्य म्हणून डायरेक्टर होते, तर वैद्य सर शिकवायचे काहीतरी. आणि मग मी पाठांतराला ऑलरेडी लागायचो, 2-2 पानाचे मोनोलॉग्स होते आणि असे मोठं नाटक होतं. आता त्यावेळी जी भाषा होती ती इतकी अप्रतिम असायची, हे सगळे अलंकारयुक्त आणि साहित्यिक मूल्य खूप असलेलं ते नाटक होतं. तर ते आम्ही करत असताना त्यातले उच्चार किती, त्यातलं जडत्व काय आहे, हे सगळं सतत मी अनुभवत होतो,
1: शब्दावरचं वजन
0: वजन आणि पाठांतर. मग ते माझे डायरेक्टर जे होते वैद्य, ते म्हणाले की अरे तू त्याला ह्याला जरा सांग त्याला जरा सांग. मग मी सहकलाकारांना पण मी सांगायला लागलो की अरे हे डिक्शन इथे नको, तुझी मुवमेंट अशी पाहिजे, म्हणजे मला जे भावायचं ते मी सांगायचो. मग ते सगळ्यांना अपीलही व्हायला लागलं तेव्हा. मग ते वैद्य सर हळूहळू यायचे कमीच झाले. ज्या 3 अंकी नाटकात प्रथम काम केलं त्याचाच आउट ऑफ कंपल्शन दिग्दर्शक मीच झालो त्याचा, आणि नाटक छान गेलं. भीती होती की जुनं नाटक मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगला कसं जाईल, पण ते इतकं छान गेलं. मग पुढे मेडिकल कॉलेजचे फार्सेस बरेच बसवले मी.
1: दिग्दर्शक म्हणून नाव जेव्हा लागलं ते नाटक कुठलं
0: पहिलं घेतलं शिंगावर, म्हणजे साष्टांग नमस्कार मी अनऑफिशियल डायरेक्टर, घेतलं शिंगावरचं मी ऑफिशियल डायरेक्टर. त्यानंतर रात्र थोडी सोंग फार केलं, दिनूच्या सासूबाई, सभ्यग्रस्त, मोरूची मुशी केली मी एका वर्षी. त्यानंतर येईल तशी नाटकं करतच होतो जवळजवळ. तेव्हा मेडिकल कॉलेजची त्या 4.5 वर्षात मी 8-10 नाटकं बसवली, आणि नंतर मग इंटर्नशिपमध्ये किंवा हाऊस पोस्टमध्ये सुद्धा परत 4-5 नाटकं बसवली. मग सूर्याची पिल्ले होतं, तुझं आहे तुझं

0: कपाशी होतं, प्रेमा तुझा रंग कसा ते होतं, प्रेमाच्या गावा जावे, अशी म्हणजे टिपिकल गॅदरिंगची खूप नाटकं बसवली. म्हणजे फारसेस हा नंतर नंतर कंटाळा यायला लागला मला की अरे ते फारसेस आपण काय करतोय, काहीतरी आशय घन कधी करणार का असं मला वाटायचं, पण तसं कधी संधी नाही मिळाली.
1: पण नाटक दिग्दर्शन करत असताना सुरुवातीला तुम्ही अभिनेता म्हणून स्टेजवर आलात,
0: बरोबर,
1: मग असं कुठं वाटलं नाही की दिग्दर्शन करतोय आपण, आपण कुठं दिसत नाही, आपण स्टेजवर गेलो तर लोकांना दिसू. हा जो एक ट्रेंड असतो की लोकांना दिसणं, ते मनात नाही आलं की आपण रोल करावा दिग्दर्शन करण्यापेक्षा.
0: मी अभिनय करायचोच, पण दिग्दर्शक झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की दोन्ही जबाबदाऱ्या पेलणं हे जास्त अवघड होतं. त्याचं कारण तुमच्यातल्या नटावर काही काही वेळेला तुम्ही अन्याय करू शकता, किंवा तुम्ही स्वतःच काहीतरी जास्त मोठं करायला जाऊन अख्खी कलाकृती सुद्धा मारू शकता. असं जेव्हा मला वाटलं, मनापासून वाटलं की कदाचित मी माझ्याकडे स्वतःकडे जास्त लक्ष दिलं आणि एक खांबी तंबू असं ते नको होतं मला. बेसिकली हा एक टीम इफेक्ट आहे आणि तो टीम इफेक्टसाठी दिग्दर्शनात राहायचं असं ठरवलं. बाय दॅट टाइम मी त्वचारोग तज्ज्ञ झालो होतो, प्रॅक्टिस हळूहळू सुरू झाली होती, तर त्यामुळे दवाखाना सांभाळून करणं, मग मला असं वाटायचं की पुढे जर प्रयोग झाले तर दिग्दर्शकाला काही दरवेळी जायला लागत नाही, त्यामुळे टीम पाठवली की नाटकाचे प्रयोग होऊ शकतात. मग मी दिग्दर्शनातच जास्त रमलो. मग ते करत असताना मला काय काय जाणवायचं, अर्थात इतर वाचनही माझं बऱ्यापैकी असायचं. म्हणजे असं म्हणतात की मेडिकल कॉलेजमध्ये इतर वाचन कमी असतं, पण तसं काही आमच्या काळात तरी नव्हतं निदान. तर मी वाचायचो खूप.
1: आणि दिग्दर्शन करत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतंच नाटक बसवणं नाही किंवा भूमिका समजावून त्याच्या नटांच्याकडनं काढून घेणं नाही, तर टेक्निकल गोष्टींच्या मध्ये पण दिग्दर्शकाचं लक्ष घालावं.
0: प्रश्नच नाही.
1: हा जो अभ्यास त्याचा आहे, म्हणजे तुम्ही ज्या काळात नाटकं करायला सुरू केली किंवा बसवायला सुरू केलीत, कसं काय मार्गदर्शन तुम्ही घेत गेलात, त्याच्यासाठी काही रेफरन्सेस मिळवले किंवा या क्षेत्रातले गुरु कोण तुमचे?
0: तसं म्हणाल तर भाईसाहेब परांजपे हे गुरु असं मी म्हणेन. म्हणजे मेकअप सुद्धा त्यांना करता येत असे, नेपथ्याबद्दल त्यांना चांगली माहिती असायची, लाईट्स बद्दल, कारण त्यांनी 1956 साली तुझं तुझपाशी मधला डॉक्टर सतीश केला होता आणि त्यामुळे त्यांना खूप अशी हे होती. त्यानंतर डॉक्टर मधु आपटे, त्यांची ती टीम होती, तर त्यांच्याकडनं मला थोडं मार्गदर्शन मिळायचं. आणि आपल्याकडे चौगुले म्हणून एक थिएटर मॅनेजर होता, जनता थिएटर, जे आता दीननाथ जे म्हणतो आपण, तिथं तो उत्साही माणूस होता. मग आम्ही काय फ्लॅट्स आणायचे, कुठेतरी दोरीने जोडायचे वगैरे, इथपर्यंतच ते करू शकायचो. लाईट्स बद्दल म्हणशील तर बेसिक लाईटचं स्ट्रक्चर ह्याच्या पलीकडे ते जायचं नाही, पण मेकअप वगैरे ह्या गोष्टीचं ट्रेनिंग तेव्हा घेतलंच आणि ते करू शकायचो. तेव्हा राशींकर आणि विसुभाऊंच्या तिथनं मेकअप म्हणून घेऊन ते असं होत असे, पण ते सुद्धा गरजेपुरतं तरी सुरू झालं होतं.
1: साधनांची मर्यादा होती,
0: आर्थिक मर्यादा होती. त्यानंतर आता ड्रेपरी जर पाहिजे असेल तर पोलिसाचा ड्रेस असेल तर पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पोलिसाचे पाय धरून तिथनं आणायचे. त्यानंतर जेव्हा कधी आम्हाला सोफा वगैरे पाहिजे असायचा, खुर्च्या चांगल्या रिच सेट दाखवायचं, कुणाच्या तरी घरनं आणायचं आणि ते नंतर परत करायचं. मग ते आणण्या नेण्याचं भाडं सुद्धा देणं हे जड जायचं, पण ती एक जबाबदारी असायची ना, आमच्याकडे बघून लोक देत आहेत ते असं. मग ते हे सगळं तेव्हा चालूच होतं. मग सेट बनवून घेणे असं काही व्हायचं नाही, पण जसंजसं पुढची नाटकं व्हायला लागली त्यात मग सेट, बॉक्स सेट जसे हे झाले,
1: संहितेला जी गरज आहे त्याप्रमाणे
0: त्याप्रमाणेच करायला लागलो. आणि तशी संधी झाली, आर्थिक स्थिती सुधारली, पैसे देणं शक्य होतं. म्हणजे आता 3 पैशाचं तमाशा जेव्हा बसवलं तेव्हा त्याला काही हेवी सेट्स वगैरे असं काही नव्हतंच, पण म्युझिक वगैरे खूप होतं, तर ते सगळं करताना खूप खर्च व्हायचं. म्हणजे साधारण 40-45 मुलं तालमीला असायची आणि 12-13 प्रवेश होते, तर हे सगळं सुरू असायचं. तर तेव्हा त्या काळात नाटकाचा जवळजवळ 33-34 हजार रुपये खर्च झाला होता प्रोडक्शनचा. पण पुढे 5-6 प्रयोग केले, सगळे पैसे मिळाले वगैरे, पण अशी एक सोय झाली. पण याचा अभिनयाच्या दृष्टीने अभ्यास तर फक्त स्वतःच स्वतः वाचून बघणे, पॉज म्हणजे काय हे जाणून घेणे, डिक्शन म्हणजे काय जाणून घेणे, मग त्याचं डिक्शन बदललं की अर्थ काय होईल त्याचा अभ्यास करणे आणि स्वतः स्वतःशी बोलत राहणे त्याबद्दल, म्हणजे आता मी काय करू किंवा आता मी काय करू, मी काय करू, मी काय करू, असे काहीही कुठेही जोर देऊन बघायचे, प्रश्नचिन्ह, पॉझेस हे केलं. त्यानंतर डॉक्टर असल्यामुळे एक मोठा फायदा झाला, आमच्याकडे अनाटॉमी नावाचा जो विषय आहे

0: त्याच्यात शरीर शास्त्र विज्ञान ते
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये तुमचा चेहरा, तुमचे प्रत्येक मसल, जसं आपण बिल्डर बायसेप्स ट्रायसेप्स ट्रॅपिझियस म्हणतो, तसं फेशियल मसल्स, त्याची मुवमेंट काय असावी काय नाही, त्याचं इन्सर्शन कुठनं, ओरिजिन कुठनं, ह्याच्याबद्दल खूप आम्हाला शिकवलं जातं बेसिकली. तर हसताना कुठले मसल्स लागतात, रडताना कुठले लागतात, डोळ्यातनं पाणी आणायचं म्हणजे काय करायचं वगैरे, तर ह्याचं ट्रेनिंग असं नाही झालं, पण त्याबद्दल मला माहिती होती.
1: आधी शिबिरामध्ये शिकवलं जातं ना, तुम्हाला तुमच्या शैक्षणिक याच्यामध्येच मिळालेलं होतं.
0: हो, तेव्हा मिळालं. शिवाय स्टेजवरची मुवमेंट, आपण काय केलं म्हणजे कुठं दिसेल, कसं दिसेल, ह्याच्याबद्दल एक म्हणजे ज्याला म्हणतो ना की स्वतःकडेच स्वतःच्या नजरेने बघायची क्षमता डेव्हलप करायला लागते स्टेजवरती काम करत असताना, आणि ती नटाला द्यायला लागते की तू बाबा हे करतोयस ना, तर तुला ते कसं दिसतंय, हे तुझं तुला दिसतंय का,
1: त्रयस्थपणे बघितलं पाहिजे स्वतःकडेच.
0: हा, स्वतःकडेच त्रयस्थपणे. ती त्याच्याबद्दल मी खूप विचार करत बसायचो. म्हणजे मला सुद्धा कधी कधी असं वाटायचं की अरे मी एकटा बसून काय करतोय, ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कुठला इफेक्ट आणण्यासाठी काय करायला लागेल. एखादी कॅरेक्टर डिझाईन करत असताना आमच्याकडे एक पर्सनॅलिटी ट्रेट असा भाग असतो, म्हणजे एखादं पूर्वीची जी नाटकं मी बघायचो त्याच्यात रागीट कॅरेक्टर म्हणजे ते सतत रागवलेलं रागवलं टन टन टन टन, तर खरं ते कधीच नसतं. रागीट माणूस 24 तास रागवलेला नसतो, किंवा दुःखी हा दुसऱ्या कुठल्याच इमोशनमध्ये जात नाही असं नाही आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्या त्या ट्रेट पुरता त्याची बॉडी लँग्वेज काय असावी, त्याची एक्सप्रेशन काय असावी, त्याची चालण्याची स्पीड काय असावी, बसणं वागणं बोलणं हे कसं असावं, त्याचे लुक्स काय असावेत. लुक्सबद्दल मी खूप तेव्हा विचार करायचो, शोल्डर लुक म्हणजे काय, डबल लुक म्हणजे काय, अशा खूप गोष्टी मला जाणवायच्या. पण मला टेक्निकली हे माहीत नसायचं की ह्याला हे म्हणतात.
1: बरोबर.
0: गरज म्हणून हे करायचो असं झालं, आणि ते मला मेडिकल फॅकल्टीचा खूप त्यात उपयोग झाला. आणि पेशंट म्हणून ज्या खूप लोकांना मी बघायचो, त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघून ह्याला नक्की काय होत असेल हे मला रीड व्हायला लागलं. म्हणजे एखाद्या माणसाला जर दुखत असेल काही तर ती एक ॲगोनी चेहऱ्यात दिसते, डोळ्यात दिसते, त्यामुळे निनाळ्या एक्सप्रेशनची ओळख माझी व्हायची. आणि सर्व व्यवसायातली मला माणसं भेटायची, म्हणजे बिल्डर्स भेटायचे, डॉक्टर्स भेटायचे, वकील इंजिनियर आर्किटेक्ट हे सगळे भेटायचे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाही भेटायच्या. तर त्यांचं चालणं हे वेगळं असतं, त्या चालण्यामध्ये एक ग्रेसही असते पण एक बुलावा पण असतो, एक मादकता पण आणलेली असते. तर हे मी बघायचं पेशंट म्हणून जेव्हा यायचे आहे.
1: थोडक्यात मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये असता तेव्हा तुमची नाटकाची कार्यशाळा तिथे सुरू होती.
0: खरं आहे ते, अगदी खरं. म्हणजे मला असंही वाटत की पेशंटशी बोलताना मी त्याच्या कुणीकडे बघितलं पाहिजे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं पाहिजे, किंवा काही एखादी गोष्ट समजावून सांगत असताना माझ्या बॉडी लँग्वेज मधनं त्यांच्या आजाराबद्दलचा एक सद्भावना जी आहे, किंवा मी तुझ्याशी बाबा कनेक्टेड आहे, सहभागी आहे मी तुझ्या भावनेत, असं माझं एक्सप्रेशन असणं ही गरजेची गोष्ट.
1: त्यांना थोडं रिलॅक्स करणं गरजेचं आहे.
0: किंवा माझा चेहरा असा पाहिजे की समोरच्या माणसाला माझ्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि सांगितल्यानंतर काहीतरी एक आश्वासकपणा माझ्या चेहऱ्यात असला पाहिजे हे मला जाणवत होत. आणि थिएटर केल्यामुळे मला हे प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग झाला.
1: हे खूप डेव्हलप होत गेलं असेल
0: हे ऍट ए टाइम सगळं, म्हणजे हे तिकडेही आणि इकडेही. मग पेशंटची बऱ्याचदा असं होतं की आता मेडिकल प्रोफेशनमध्ये हिस्ट्री घेणं तर बऱ्याचदा डॉक्टर्सना वेळ असतो नसतो, त्यामुळे ते हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे असं पण होतं. तर ते पेशंटना नाही चालत हे मला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा त्यांची संपूर्ण हिस्ट्री ऐकून घेणे, ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना 20-25% बरं वाटायला लागतं, कारण ह्याच्या आधी कोणी ऐकूनच घेतलेलं नाही असं त्यांचा अनुभव असतो. मग एकदा ऐकून घेतलं की मग तुम्ही काहीतरी सांगू शकता आणि ते स्वीकारू शकतात, मग बरं होण्याचा मार्गही होतो.
1: कारण एक विश्वासानं आलेला असतो पेशंट की त्याच्याकडे गेलो की मी बरं होईन, पण समोरच्या डॉक्टरांच्याकडनं तसा जर चांगला रिस्पॉन्स किंवा पॉझिटिव्ह आला तर ते जास्त
0: हो. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या नजरेतून, माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून, माझ्या बॉडी लँग्वेजवरनं, तसंच माझ्या आवाजाचा जो काही मांडणी असेल किंवा सॉफ्टनेस असेल, ज्याला म्हणू आपण पॅशनेट कंपॅशनेट असा असा जर आवाज असेल, तर समोरच्या माणसाला माझ्याबद्दल काहीतरी विश्व

0: वाटू शकेल आणि तो डॉक्टर म्हणून असणं ही नक्की गरज आहे. खरं तर ती ऑल टाइम गरज आहे, पण आत्ताच्या काळात ती जास्त गरज आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे आत्ता दिग्दर्शक म्हणून काम करत असताना किंवा नाटक करत असताना त्याचे जे सगळे ऍस्पेक्ट्स आहेत ते पेशंटवर अप्लाय करताना तुम्हाला काही वेगळे अनुभव येतात?
0: येतात की आता कुष्ठरोग हा माझा म्हणजे व्यवसायात खूप पेशंट बघत असतो.
1: बरोबर.
0: त्यांना जेव्हा प्रथम तुम्ही सांगता की तुला कुष्ठरोग झालाय त्यावेळी त्याला इतका प्रचंड धक्का बसलेला असतो. त्या धक्क्यातनं त्यांनी सावरणंही महत्वाचं असतं. तर त्याला सावरण्यासाठी कित्येकदा एक साधा स्पर्श हा फार मोलाचा असतो. डिफॉर्मिटीज झालेले असतात हाताचे, म्हणजे हात वेडेवाकडे झालेले असतात, तर त्याला कोणी स्पर्शच केलेला नसतो बऱ्याचदा कुष्ठरोगी आहे म्हणून. तर मी त्यांना स्पर्श करून त्यांच्याशी बोलायचो. त्यांनी इतका विश्वास निर्माण होत असे की त्याची भुक्ती आहे ना, आणि त्याला स्पर्श ज्ञान नसतं, मग त्याला टोचलं तर कळत नसतं किंवा त्यांना जखमा झालेल्या असतात पायात. त्या वॉर्डमध्ये मी 2 वर्ष काम केलंय, म्हणजे लेपरसीमध्ये त्यांना पायाला झालेल्या जखमा त्यांचं ड्रेसिंग करणं हे खूप मोठं काम असतं. बऱ्याचदा माणसं तिकडे फिरकत पण नाही, पण मी त्यांची ड्रेसिंग रीतसर करून येत असे. पण माझ्या आई वडिलांना एकदा ते त्याचं टेन्शन असायचं, म्हणजे घरी आल्यानंतर तू आधी आंघोळ कर, हात स्वच्छ धू आणि मगच जेवायला बस. पण मला असं म्हणजे लेप्रसीच्या पेशंटना काय वाटत असेल, मी त्यांना तपासून जेव्हा घरी जातो तेव्हा मला घरी सुद्धा साधारण जरा तू काळजी घे वगैरे असे वाक्य आल्यानंतर, जर तुम्हाला ह्या पेशंटकडनं काही धोका नाही हे माहीत असेल तर स्पर्श व्हावा ना. हा जो इमोशनल ऍस्पेक्ट आहे म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये, त्यात स्पर्शाचं महत्व फार आहे असं मला वाटतं.
1: आणि स्पर्श हा विषय नाटकाशी संबंधित पण खूप आहे, कारण तुम्ही कसे स्पर्श करताय त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
0: बरोबर. जसं खांद्याला हात लावणं, हातात हात घेणं, शेक हँड करणं किंवा डोक्यावर हात ठेवणं, म्हणजे काही वेळेला स्पर्श न करता तुमच्या भावना व्यक्त करणं. आता स्पर्शामध्ये सुद्धा जसं स्त्रियांना गुड टच बॅड टच माहीत असतं, चांगला स्पर्श वाईट स्पर्श, तर नाटकाची किंवा संहितेची गरज काय हे बघून कमीत कमी याच्यातनं जास्तीत जास्त भावना व्यक्त होणं, म्हणजे मला मादक स्पर्श दाखवायचा असेल तर तोही मी दाखवीन, पण त्याच्या आधी एक्सप्रेशन्सनी तयारी करीन आणि मग स्पर्श करीन अशी भीतीच फक्त दाखवीन. शेवटी हा मनावर केलेलाच आघात आहे. ते अर्थात दिग्दर्शकीय कौशल्य म्हणू किंवा त्याची जबाबदारीच आहे की मला जे पाहिजे ते लोकांच्या मनात तसं आणत गेलं पाहिजे,
1: मानसिकता तशी तयार
0: होईल.
1: बरोबर.
0: तर त्या सगळ्या ह्याच्यातनं हे थिएटर मधलं खूप मला उपयोग व्हायचा.
1: दोन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे परस्पर
0: पूरक असं मला
1: वाटतं. सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्या नाटकांचा उल्लेख केला, जी तुम्ही नाटकं दिग्दर्शित केलीत त्याच्यामध्ये अनेक विनोदी नाटकं आणि जी खरंच गाजलेली पण होती, मग ती करताना काही वेगळं दडपण मनावर होतं की हे नाटक ह्या या माणसानं एका उंचीवर नेऊन ठेवलंय, ते आता मी करायला लागलोय आणि माझ्यासमोरचे कलाकार हे सगळे नवोदित आहेत, मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत, ते करताना काही दडपण मनावर होतं?
0: मला तर काहीच दडपण नव्हतं. त्याचं कारण मला कुठं काही नाव नव्हतं आणि काही नव्हतं. दुसरं, ही सगळी जी नाटकं मी बसवली ती मी आधी कोणाची बघितलेलीच नव्हती, त्यामुळे माझी पाठी इतकी कोरी होती, त्यामुळे मला सुचेल तेच असं मी करत गेलो. खरं दिग्दर्शक म्हणून मला असं जे वाचत असताना किंवा जेव्हा तुझा आहे तुझं पाशी मी बसवलं पु ल देशपांडेंचं नाटक, हे लोकांना प्रथम विनोदी वाटतं बरं का, तसं नाही आहे. तेव्हा ते मात्र प्रोफेशनल मी बघितलेलं नव्हतं आधी, पण मला ते ह्यांचं काम छान आहे त्यांचं काम असं लोक सांगायचे. पण तुझा आहे तुझं पाशी मी वाचल्यानंतर मला पु ल देशपांडे काय विचार करत असतील आणि नाटक बेतत असताना निम्या फिलॉसॉफींचा काय तो त्यांनी मांडलेला आहे आलेख, आणि म्हणजे प्रत्येक माणसाला एक स्वतःची जगण्याची फिलॉसॉफी असते. दुसऱ्या फिलॉसॉफीज तुम्ही बघत असताना तुम्ही खूप तिकडे अट्रॅक्टही होऊ शकता, पण ती फिलॉसॉफी मला अडॉप्ट नाही करता येणार. हे अत्यंत वास्तवातलं सत्य पुलंनी इतक्या देखण्या पद्धतीने मांडलं ते मला माझ्या आयुष्यात प्रथम कळलं, ते तुझं आहे तुझं पाशी किंवा भले कुणाचं काही असेल, माझं मला करायचं आहे, तुझं तुझ्यापाशीच आहे आणि ते तू शोध आणि डेव्हलप कर.
1: कारण त्या नाटकातली जी पात्र आहेत ती पण प्रत्येकाची एक वेगळी फिलॉसॉफी,
0: अगदी म्हणजे आचार्यांची वेगळी आहे, काकाजींची अशी रसिली आहे, त्यानंतर डॉक्टर सतीश हा डॉक्टर आहे, उषा ही सेवाभावी, म्हणजे सगळ्यांना शाम तर वेगळा, तो कन्फ्युजन म्हणजे इतका आहे की ह्यांना फॉलो करू का त्या

0: फॉलो कर. आणि त्याला जेव्हा कळतं की नाही नाही कुणालाच फॉलो करू, माझं मलाच करायचं आहे. किंबहुना अख्ख्या माणसाच्या आयुष्यातल्या संपूर्ण प्रवासामध्ये स्वतःच्या क्षमतांची जाणीव होण्यासाठी हे थिएटर फार मोलाचं आहे असं मला वाटतं.
1: या नाटकाचा आत्ता आपण नाटकाविषयी ज्या बोलतोय तुझ्या तुझ्यापाशी, अशा पद्धतीची नाटकं म्हणजे ज्या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी फिलॉसॉफी आहे, हे बसवताना तुम्हाला काय चॅलेंज वाटतं?
0: मुख्य म्हणजे ती पात्र जी आहेत त्यांना ते भावलं पाहिजे, त्यातलं मर्म त्यांना कळलं पाहिजे, आणि त्यांची एक नैसर्गिक कॅरेक्टर त्याच्या जवळपास जावी अशी माझी इच्छा असायची. आणि ते संपूर्ण नाटक त्याला आधी समजलं पाहिजे त्या व्यक्तीला की तुझं तुझं पात्र समजून उपयोग नाही, ही या नाटकाची गरज नाही. अख्ख्या नाटकाची फिलॉसॉफी काय आहे, थीम काय आहे, उद्देश काय हे कळलं पाहिजे. म्हणजे आता जसं नाटकाचं टायटलच असं होतं की तुझं आहे तुझ्यापाशी, म्हणजे वन लायनरला आहे हे नाटक. सगळं नाटक बघितल्यानंतर तुझं तुझ्यापाशी आहे हे कळणं, तर हे माझ्या प्रत्येक पात्राला कळावं ह्याच्यासाठी खूप संवाद व्हायचा आधी. मग त्यांना बसून मी समजावून सांगायचो, लाईक काकाजीनं सांगितलं हा माणूस रंगेला आहे, रसिक आहे, अश्लीलता नाही आहे त्याच्यात, तर हे तुला तसं दिसलं पाहिजे. म्हणजे काहीतरी तो मोठा हे सांगतो तिकडे ती नाचणारी होती अमुक अमुक, किंवा ह्याच्याबद्दल त्याला काही पाप वाटत नाही आहे किंवा गिल्ट नाही आहे असं आहे. तसंच आचार्य हे भरलेले आहेत आणि ते खरे आहेत. म्हणजे लोकांनी तिथं हसणं आचार्यांच्या कुठल्या तरी ह्याला हे मला न पटणारी गोष्ट आहे असं मला वाटायचं, तर मला तिथं लाफ्टर न येण्यासाठी मी काय जी प्रिकॉशन घ्यायची ती घेत होतो. नाहीतर कसं होतं काकाजींच्या त्या ह्याच्या पुढे की आचार्याचे कुचेष्टेचा विषय असं होऊ शकलं असतं, पण माझ्या नाटकात मी तसं कधीही होऊ दिलं नाही.
1: आणि या नाटकात प्रत्येक कॅरेक्टरचं प्रत्येकाविषयीचं एक वेगळं बाइंडिंग आहे,
0: नातं आहे,
1: नातं आहे त्यांचं, पण तेही दिग्दर्शकांना समजावून सांगून ते काढून घेणं महत्वाचं.
0: अगदी अगदी. म्हणजे उषा आणि डॉक्टर सतीश यांचं नातं इतकं नाजूक आहे, संस्कार ह्या विषयावर सुद्धा त्या नाटकाचं भाष्य फार वेगळं आहे. गीता ह्या कॅरेक्टरवर जे संस्कार लादले गेलेले आहेत त्याच्यावरही पुलंचं भाष्य अफाट आहे. तर तेव्हा इतकं इतकं नाटकाबद्दल वाचलं आणि फार भारी वाटलं मला. आणि तिथनं पुढे मला मगाशी विचारलं तुम्ही की दिग्दर्शक व्हावं असं का वाटलं, ते खरं तर या नाटकानंतर मला जास्त वाटलं की काहीतरी वेगळं आपल्याला विचार करता येतो आणि तो मांडता येतो.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत, पण वेळेअभावी आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हाच कार्यक्रम आज रात्री 10 वाजता आम्ही पुनःप्रसारित करू.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

जीवनदांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:00 आता आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत,

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. आता आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात मोहितेंची मंजुळा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत आहे आनंद घन यांचं.

साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुवासिनी या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: जीती रे
1: गुम माहे लादाते
0: होशी
1: गुम माहे लादाते हो नखवा गुम माहे लादाते हो नखवा तिचा घोवाला तू कोण दाखवा हो तिचा घोवाला तू कोण

0: दावा कोकणची मिळणी खाडी, दावा कोकणची मिळणी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा ती ताटवा,
1: उद्याच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो ना

0: शिरले अवखळ वाऱ्या शिरशिरात अवखळ वाऱ्या
1: शिरशिरात अवखळ वाऱ्या
0: धनी धरणीला गलबत टिकवा धनी धरणीला या गलबताला

0: घर में माहिरला जाते हो नखवा खुदचा गोवाला तो कण दाखवा।
1: जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैशाख वणवा या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं दत्ता डावझेकर यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:16 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम गांधी वंदना.
2: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण. श्रोते हो, टी रामस्वामी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकूया. टी रामस्वामी एक वैज्ञानिक आणि उत्कृष्ट विज्ञान व्यवस्थापक आहेत. त्यांच्या सेंद्रिय रसायनशास्त्रातील अग्रेसर भागीदारीने त्यांना प्रतिष्ठित शांती स्वरूप भटनागर पारितोषिकापासून फेलोशिप ऑफ द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स असे अनेक बहुमान मिळवून दिलेले आहेत. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या अलौकिक नेतृत्वाखाली असतानाच जागतिक नेतृत्वाचा दर्जा कमावला. त्यांनी नेतृत्व केलेले द लेदर टेक्नॉलॉजी मिशन हे आजही भारतीय सरकारद्वारे स्वीकृत अनेक मंडळांपैकी एक सर्वात यशस्वी आणि प्रभावी मंडळ म्हणून गणले जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत असताना रामस्वामी यांनी त्यांच्या अत्यंत कल्पक बुद्धिमत्तेने इनोव्हेशन ऑफ सायन्स परस्यूट फॉर इन्स्पायर रिसर्च हा कार्यक्रम आखला, जो भारतातील लक्षावधी उत्तम तरुणांच्या मनाला वैज्ञानिक संशोधनाकडे आकर्षित करेल. आणि असेच त्यांचे अनेक अभिनव उपक्रम आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा व्यक्तिमत्वाचे रामस्वामी हे खरोखरच महात्मा गांधींच्या शिकवणुकीचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. नेते हे त्यांच्या विचार प्रक्रिया आणि प्राधान्यांमुळे व्यवस्थापकांपेक्षा भिन्न असतात. व्यवस्थापक हे त्या त्या पिढीतील लोकांना खुश करणारे निर्णय घेतात, तर नेते

आजच्याच नव्हे तर भविष्य काळातील लोकांचे सुद्धा कल्याण होईल अशा विचारांची साथ देत जगतात. गांधीजी हे असे नेते होते ज्यांनी नेहमी जगातील वर्तमान आणि येणाऱ्या पिढीतील लोकांच्या कल्याणाची काळजी घेतली. त्यांनी भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका समजून घेतली. त्यांची भारताबद्दलची स्वप्ने उदात्त होती आणि कार्यपद्धती सहज होती. त्यांनी सामाजिक आव्हानांचे तोडगे शास्त्रज्ञांकडून जाणून घेतले. नवीन शोध तेव्हा लागतात जेव्हा ज्ञानाच्या नवीन पैलूंची भर घातली जाते. संशोधन शास्त्र हे जगातील सर्व शास्त्रज्ञांना चेतना देते. शास्त्रज्ञ असा प्रश्न विचारतात की विज्ञानासाठी अनुकूल काय आहे. आधुनिक समाजात असा प्रश्न विचारला जातो की विज्ञान कशासाठी अनुकूल आहे. ज्यांना समाज तोंड देत आहे अशा अडचणींवर उपाय शोधण्यासाठी होणारा विज्ञानाचा वापर हा तितकाच चिकित्सक होत चालला आहे. विज्ञानाची विस्तारित व्याख्या ही शोध आणि अडचणींवरील उपायांचे मोजमाप या दोन्हींना समाविष्ट करते. नवसंशोधन आणि राष्ट्रीय उत्कर्ष यामधील जवळच्या दुव्याचे परीक्षण केले जात आहे. विद्वत्तेने पुढे आणलेले वैज्ञानिक संशोधन प्रगत ज्ञानाचा शोध पुढे चालू ठेवते. त्याचबरोबर नवसंशोधन आणि तंत्रज्ञान हे त्यांची उपयुक्तता आणि इतर सामाजिक मोजमापातून पुढे येते. नवनिर्माणाची प्रक्रिया बहुतांश वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांसाठी सोयी निर्माण करणे हा नवसंशोधनाचा उद्देश गांधीवादी विचारसरणीतूनच उगम पावतो. तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास हे लाभदायक आणि उपयुक्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते. बाजारपेठेतील घटक तंत्रज्ञानाचे महत्व त्याच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेवरून ठरवतात. गांधींनी तंत्रज्ञानाला महत्व त्याच्या मानवी कल्याणात भर घालण्याच्या क्षमतेसाठी दिले. ज्ञान हे जागतिक विज्ञान तंत्रज्ञान आणि नवसंशोधन क्षेत्रांचे उत्पादन आहे, पण त्याचबरोबर ते भरभराट आणि लोककल्याण यांना प्रेरित करण्यासाठी लागणारे महत्वाचे साधनही आहे. ज्ञानाची निर्मिती, व्यवसाय आणि सामाजिक सोयी यातील आंतरिक दुवा हा याआधी होता त्यापेक्षा आज अधिक घट्ट झाला आहे. राष्ट्रीय भरभराटीमध्ये वैज्ञानिक क्षेत्राचा हातभार हा त्याच्या काम निर्माण करण्याच्या आणि सामाजिक सोयी पुरवण्याच्या क्षमतेवरून मोजला जातो. जशी वैज्ञानिक प्रकाशने ही शोधविज्ञानाच्या मोजमापाची चांगली दर्शक आहेत, तशी राष्ट्राची सामाजिक मिळकत हे उपायशास्त्राचे उत्तम परिमाण आहे. गांधींनी उपायशास्त्रासाठी ही प्रमाणे बरीच वर्षे आधी ठरवली आहेत. तंत्रज्ञानाच्या आगमनाने या सपाट जगातील भौगोलिक अंतरे आकुंचन पावली आहेत, पण त्याचबरोबर सामाजिक अन्याय विस्तार पावले आहेत, ज्यामुळे या विश्वाचा समतोल बिघडला आहे. आर्थिक असमतोलाशी निगडीत सामाजिक चिंता वाढत आहेत. लोकांचे दरडोई खर्च आणि त्यांची खर्च करण्याची क्षमता यामधील तफावत वाढत चालली आहे. एक केंद्रीय उत्पादन हे वर्तमान जागतिक परिस्थितीत महत्वाचा घटक असणाऱ्या तंत्रज्ञानासहित उत्पादन प्रमाणाची अर्थव्यवस्था यावर आधारित आहे का? गांधीवादी अर्थशास्त्रात एक केंद्रीय उत्पादनातील धोक्याची पूर्वसूचना दिलेली आहे. गांधींच्या मते तंत्रज्ञानाने अकेंद्रित उत्पादनावर भर देऊन लोकांना सबळ बनवले पाहिजे. कमी भांडवल आणि तांत्रिक कौशल्याचे महत्व यांना अनुसरून तंत्रज्ञानाचे आकारमान असण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. 7 सप्टेंबर 1934 साली गांधींनी हरिजन मध्ये लिहिले, अंदाजे 9 कोटींचे चामडे आणि कातडे दरवर्षी भारतातून निर्यात केले जाते आणि त्यातून बरेचसे घडवलेल्या वस्तूंच्या स्वरूपात पुन्हा भारतात परत येते. याचा अर्थ फक्त मालाचाच नव्हे तर बौद्धिक कलेचा सुद्धा ऱ्हास होतो. कातडीपासून चामडे बनवण्याचे

0: रोजच्या वापरात गरजेच्या असणाऱ्या चामड्याच्या असंख्य वस्तू बनवण्याचे आपल्याला मिळायला हवे असणारे प्रशिक्षण आपण गमावतो। हे 100% स्वदेशी आवडणाऱ्या व्यक्तीसाठी काम आहे आणि तांत्रिक कौशल्यांचा पुरेपूर वापर करून एक मोठा प्रश्न सोडवण्याची संधी आहे। गांधी हे समाजातील व्यवसायाचे तुच्छ आणि अन्य अशा होणाऱ्या वर्गीकरणाच्या विरोधात बोलले होते। तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। चामड्यासंबंधित तंत्रज्ञानात त्यांनी समाजात असलेल्या असमतेला भरून काढण्यासाठीचे साधन पाहिले। त्यांची दृष्टी आणि मार्ग सर्वांचे कल्याण यावर केंद्रित होते। सध्याचे नवसंशोधन आणि तंत्रज्ञान यांचे जागतिक प्राधान्य समृद्धी निर्माण करणे हे आहे। गांधींनी त्यांच्या नफ्याची विभागणी आणि समाजातील विषमतेला भरून काढण्याच्या भूमिकेला महत्वाचे मानले। गांधींनी हे खेदाने सांगितले होते की चामडे बनवण्याच्या उद्योगाने कोट्यावधी लोक अनुवंशिक अस्पृश्य बनले। माझ्या हे लक्षात आले की मी चर्मतंत्रज्ञानाच्या अभ्यासाची निवड एका प्रकारे त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊनच केली। 1960 सालच्या भारतातील सामाजिक परिमाणानुसार चर्मतंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचा निर्णय हा वादग्रस्तच होता। आता ती परिस्थिती बदलली आहे। सामाजिक रूपावली आणि धारणा बदलल्या आहेत। तंत्रज्ञानाला जेव्हा उत्पादन संधीच्या अर्थशास्त्राची जोड मिळते तेव्हा त्याच्या क्षमतेने सामाजिक रूपावली बदलता येते। हे सिद्ध करण्यासाठी इथे एक उदाहरण म्हणून भारतीय चर्मोद्योग क्षेत्राचे पृथक्करण मांडले आहे। 1947 साली कच्चे चामडे आणि कातडे हे भारतातील निर्यात केल्या जाणाऱ्या घटकांपैकी मुख्य घटक होते। चामडे आणि कातडी गोळा करणे आणि त्यांची निर्यात करणे हा भारतातील चर्मोद्योग क्षेत्राचा महत्वाचा उद्योग होता। चामडे आणि कातडी गोळा करण्यावर लागलेल्या सामाजिक कलंकामुळे या क्षेत्रात उद्युक्त असणाऱ्या लोकांची संख्या 50,000 इतकी मर्यादित राहिली। 2000 साली करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2.5 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना भारतीय चर्मोद्योग क्षेत्रात रोजगार होता। 2010 मध्ये भारताच्या व्यापारात मुख्यतः मूल्यवर्धित तयार मालाच्या निर्यातीचा समावेश होता। हे क्षेत्र आता सामाजिक कलंकाच्या त्रासातून मुक्त झाले आहे।
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचकस्वर शुभांगी चव्हाण। विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं।
0: होते हो, टी रामसामी यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकलात। बराय तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय। पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या। नमस्कार।
2: गांधी वंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 10:30 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम।

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवण्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.

सध्या सगळीकडेच उन्हाळी सुट्ट्यांचा माहोल आहे. या सुट्टीचा आनंद घेण्यात आपले बालमित्र जसे दंग झालेत, तसंच या बालचमूंच्या सोबतीनं मोठी मंडळी सुद्धा या उन्हाळी सुट्टीचा मनमुराद आनंद घेत आहेत. या बालचमूंचा उत्साह पाहून मोठ्यांना सुद्धा लहान मुलांसारखी मौज मस्ती करायचा मोह झाला नाही तरच नवल, नाही का? पण श्रोते हो, सुट्टीचा आनंद घेत असताना उन्हाचा कडक तडाखाही आपल्याला तितक्याच तीव्रतेनं अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सुट्टीत खेळत असताना, बाहेर भटकंती करत असताना तीव्र उन्हापासून आपल्या शरीराची तब्येतीची काळजी घेणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे. तेव्हा सुट्टीचा भरभरून आनंद जरूर घ्या, पण सोबत आपल्या तब्येतीची काळजीही नक्कीच घ्या. श्रोते हो, या उन्हाच्या तडाख्यात आपल्या कानाला आणि मनाला गारवा देणाऱ्या काही सदाबहार हिंदी गाण्यांचा आनंद आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. तर ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत.

अजनबी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं सावन की घटा या चित्रपटातलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत.

सरगम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत बैराग. या चित्रपटातल्या या गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेलं बैराग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता यानंतर आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना ऐकूया. कारवा या चित्रपटातलं हे गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

श्रोते हो, उन्हाळी सुट्टी म्हटलं की पारिवारिक तसंच मित्रमंडळींच्या सहली ट्रीप आल्याच. सुट्टीच्या निमित्तानं एकत्र येऊन ट्रीपचा प्रवास करत असताना धम्माल करत त्या प्रवासाचा आनंद घेणं ही एक विलक्षण पर्वणीच. ऐकूया असंच हे एक सुंदर गीत.

हम साथ साथ है या चित्रपटातलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. या गीतासाठी आवाज होता हरिहरण, हेमा सरदेसाई, शंकर एहसान लॉय, उदित नारायण आणि सैफ अली खान यांचा. तर पुन्हा एकदा श्रोते हो, आमच्या सर्व बालमित्रांना तसंच मोठ्या मंडळींना सुद्धा या उन्हाळी सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा. उन्हाळी सुट्टीचा मनमुराद आनंद घ्या, पण सोबतच उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःच्या तब्येतीची काळजी नक्कीच घ्या. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया असंच सुट्टीचं हे एक धमाल गीत.

उपाज्ञा पांडे यांनी गायलेलं मखडी या चित्रपटातलं गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: अजूनही ओल्या किनाऱ्यावर ही कुणाची पावलं उमटत जातात.
2: अजूनही पुन्हा पुन्हा जुने क्षण नव्याने कसे भेटत राहतात.
1: कसा पडेल मला तुझा विसर.
2: हा बघ तुझ्या आठवणींचा बहर.
1: आता ही माझ्या समोर एकांताची धुनी.
2: ओवते आहे मी

0: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. रवींद्र आवटी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

मोजणीच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: हे होतं बेला शेंडे यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं गीत. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेली अरुणा ढेरे यांची गीतरचना. गायिका आहेत श्रेया घोषाल.

श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली मिलिंद जोशी यांची रचना आपण ऐकत होता. संगीत होतं मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेली अरुणा ढेरे यांची ही रचना आपण ऐकत होता. यासाठी आवाज होता श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांचा. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: खूप दुखतंय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतंय.
1: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
2: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस गा?
3: काही नाही गा आजी, तिला सवयच नसती धडपडायची बघ.
0: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
2: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय, तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
0: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
3: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंस लागलं तर मूळ मूळ रडायला लगेच.
0: आजी बघ ना कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगाळलाय, किती दुखतंय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
2: ए राहुल, गप्प बस बघू तू. अग पण रिया, झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
0: नाही गा आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तो सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला.
2: औषध लावू दे ना मला आधी तू.
0: गाजी खूप दुखतय ग.
3: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होत ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
1: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
3: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
2: अगं रश्मी, तो म्हणतोय तरी एकदा तपासून घ्या की तिचे डोळे.
0: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग, खूप दुखतय ग.
2: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
1: हो ना,
2: एक काम कर बघ, तिला आंब्या हळद लाव गरम करून.
3: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
2: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
3: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
1: हो.
3: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
1: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
3: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून या.
0: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
1: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
0: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
1: छान,
0: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
3: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
2: अग भाई, असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंधळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
1: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
3: नऊ कसले, दहा पण आले असतील.
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
3: अग आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहिती. आणि विचारलं तर म्हणते कशी माहिती, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
2: अरे मोती बिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
1: हा अहो आई, किती खर्च आला?
2: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
1: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
2: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
1: असं कसं काय झालं बरं?
3: अगाजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
2: म्हणजे काय रे राहुल?
3: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि

0: भजनीनु गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचे गीत आपण ऐकलं. चला तर मग मित्रांनो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग दहावा. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.

0: टक्के जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
1: अच्छा अगं भाई असं पण असतं का?
0: आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
1: बरं
0: ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सह्या करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना हे आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
1: खरं की रे.
2: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोतीबिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
1: अगं बाई,
0: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
2: मागच्याच तर वर्षी काढली होती.
0: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशन लगेल असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
2: म्हणजे
0: त्यांना आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
1: वेटिंग पिरियड?
0: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
1: बरोबर.
0: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत. मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
1: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बरोबर. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
2: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर. अगं रश्मी, आजकालची हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
3: आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बर का.
2: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
3: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होत ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियोरिटी मिळत नाही.
3: अरे राहुल, पण समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
3: हा,
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
3: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
3: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती. हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
3: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बापरे, अगदी नाकी नऊ यायचे बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
3: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती, एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच.

0: होतं सध्या.
1: अच्छा.
0: अगं पण एक गंमत झाली बरं का.
1: कसली गंमत?
0: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसे. हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
0: कसला आराम, झोपेच खोबर नुसतं.
2: खरंय ग. अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
0: नाही रे,
2: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
0: म्हणजे
2: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
0: हा हा.
2: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
0: अगो बाई, असं पण काही असते काय?
2: हो.
0: पण
2: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळतं रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
0: हो.
1: दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
2: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
2: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
2: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
0: अरे राहुल, पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे.
2: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोऱ्या असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
1: कधी कधी आठवड्यातून
2: तेवढं चालतंय ग, पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
1: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
0: आता हा बाहेर काय करतो
2: तेवढं चालतंय का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करता येत ना. तेवढं कसं आहे की राग नको यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
2: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटल मध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचा उगाच तो विमा.
0: बघा, नोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटलं तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
2: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हा तेव्हा बघू.
1: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय खूप दुखतोय.
2: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा. त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना. त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
2: आठवते आठवते. हा,
0: पण मी काय म्हणते राहुल,
2: काय
0: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
2: ते पण आहे म्हणा.
0: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चर पाणी टाकायला?
1: नाही,
0: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
2: असतं.
0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
2: नाही गेला असता. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
2: ते
1: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
0: बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला. त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
2: नाही?
1: आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना. पटलं रश्मी तुझं अगदी पटलं.

0: बघ मला.
1: बरोबर आहे, तुम्ही सर्व म्हणताय ते पण आगाई, त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
0: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
1: ए रिया शांत बस.
2: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
0: ए राहू,
2: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी. आधी दुखतोय खूप.
0: हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना. थांब तू, तू हलू नको बर. अगं रश्मी, तिच्या काय मागे लागली, जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
2: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
0: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
3: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी,
0: म्हणूनच सवय असावी.
2: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
1: अगरिया कसं माहिती का, लोहे को काटता है लोहा.
0: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
1: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर की एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
0: हो तिचा त्या चटक्यातून फायदाच होणार आहे बरं का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल, पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
1: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा?
0: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल, आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
2: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे आळत व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
0: मग
1: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर,
2: आज करे सो अब, पल मे परले होएगी
4: फेर करेगा कब.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
5: मजणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळा राम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो आता वेळ झाली आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंस वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं। आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो, मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनच मी पण वरती आली आहे, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी जगताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं
0: बरोबर,
1: आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। म्हणजे लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं।
0: अच्छा।
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं, आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आई आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली।
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं। आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: ताई, मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या

0: ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही, आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिम्मत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
1: आणि ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्या होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
0: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीचं पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, घरगुती हिंसाचारच्या ज्या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतो?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुंगड्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस ते कुठेतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग आणि ते मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसं आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाच्या 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडे त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात, त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्याचा

0: शेतात कामाला जर गेलं तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायचं गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असतात जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणती आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की का ती नाही, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे काम तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होते आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि ना सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हणून की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून ठीक आहे ते चुकीचं आपण म्हणतो की नाही घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणी होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनच त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती, म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारीवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं,
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात तर असे आहेत ना माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगलेलं लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि ते काही जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर जे आधारित असतं, कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं, तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉन्ट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला, सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्याचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं या भीतीपोटी पण त्याच होणाऱ्याने शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणे की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो, तिथे गेलं लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, हे भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम, फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही ते खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात, खूप विचार

0: सांगतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तू आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते, ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथे सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समाज स्वतःसाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं. मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं, शेतकरी असेल तर फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड काम महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं ना त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं
0: जातं की हे असं का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. मग घाबरतात शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि तिथे जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो मग काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिले की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे 4 पैसे जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग आणि तिथे तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतात तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे मला माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना की ती स्वतःसाठी ती विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, अशा महिलांनी काय करायचं? कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या
0: तर याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की जे योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे

0: युट्यूबवर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. अगदी अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवत असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मी देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथे तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचं मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुले ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडिलांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते, आनंदाने करते. पण जर तिचा मुलगा जर आता समजती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणंपिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस. आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली, जे तुम्ही म्हटलं की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात. आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपली आणि ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट. म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेर यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही. आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची. म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं. आणि एवढं सगळं करून हे समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं वय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार, ही चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाराने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाराने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्याला एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला. आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जात आल्यासाठी गेली. बसमध्ये बसताना

0: सीटच्या खाली बसली. लपून कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली, आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी, आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: वा किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं, आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं, हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना, इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कुणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. तर अनिता ताई, हे वर्ष काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्याच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडते तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते, त्याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्या जवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला, की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्या सोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं, आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्याकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितका आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जर ना. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की

0: सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात, आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल, तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिता ताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रेयाघोषाल यांच्या स्वरात निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या असरात झेंडा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अवधूत गुप्ते. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री Dr. H. जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ

वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली हरियाणा चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दीचेरी काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

तर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा

0: कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8 बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी एस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशननगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणी दरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:45 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिव डोईगुडे यांची रचना, संकेत नागपूरकर यांच्या स्वरात.

संध्या भाटवडेकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश मतकरी यांच्या इयरफोन्स या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: कानात इयरफोन्स घातले की बाहेरचं जग जणू मुकं होऊन जातं. आवाजांचा कल्लोळ चालू असतो पण त्यांचं महत्व लोप पावतं आणि माणसाभोवती एक अदृश्य कवच तयार होतं ज्यात फक्त तो माणूसच केंद्रस्थानी असतो. गणेश मतकरी यांचा इयरफोन्स हा कथासंग्रह या कवचाच्या आत डोकावण्याचा टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांच्या मनाच्या गूढ अस्थिर आणि स्पंदनशील प्रदेशात प्रवेश करण्याचा एक सूक्ष्म प्रयत्न आहे असं म्हणता येईल. 2025 साली रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वात डोकावणाऱ्या 7 कथा आहेत. आजची टीनेज पिढी अनेकदा अलिप्त उदासीन स्वतःच्या विश्वात हरवलेली वाटते पण ही अलिप्तता पोकळ नसते. तिथे असंख्य अंतर्गत घडामोडी चालू असतात. न सांगितलेल्या प्रश्नांनी न उलगडलेल्या भावनांनी ह्या मनाचा अवकाश भरलेला असतो आणि आहे बालपण आणि युवावस्था यांच्या उंबरठ्यावर डगमगणारं मोठं होऊन पाहणारं हे मन सतत बदलत राहतं. नवनव्या उर्मींशी झुंजत राहतं. स्वतःशी झगडत असतं. घर पालक समाज यांच्या अवाजवी अपेक्षांच्या सावल्या त्यांच्यावर पडत असतात. त्यातूनच कधी कधी पराकोटीची अंतर्मुखता तर कधी आक्रमकता जन्म घेते. इयरफोन्स या संग्रहातल्या 7 कथा या अडनिड्या वयातल्या मनस्थितीच्या वेगवेगळ्या छटा उलगडतात. गणेश मतकरींच्या लेखनात दृश्यात्मकता आहे. व्यक्तिरेखांचे सूक्ष्म तपशील त्यांचं भावविश्व त्यांनी असं बारकाईनं टिपलं आहे की जणू प्रत्येक कथा एखाद्या चित्रपटातील फ्रेमप्रमाणे डोळ्यांसमोर उभी राहते. त्यातही खोटी गोष्ट प्लॅन आणि इयरफोन्स या कथा विशेष ठसठशीतपणे सामोऱ्या येतात. टीनेज मनातली गुंतागुंत

0: न बोललेली अस्वस्थता, दोन वेगळ्या आर्थिक स्तरातल्या मुलांमधली मैत्री, शाळेतली भांडणं, मदत करण्याची उर्मी आणि इयरफोन्स बनवण्यासाठी वापरलेली कल्पनाशक्ती, हे इतकं छान गुंफलंय इयरफोन्स या कथेत. किंवा खोटं बोलल्यानंतर एका खोटं बोलण्याचा त्रास होतो आणि दुसऱ्याचा नाही, असं कसं? हे विश्लेषण मुलांच्या मनात कसं चालू होतं हे वाचणं फार रंजक आहे. शिमर ही अशी एक लोभस कथा. या मांजराच्या पिल्लाच्या कथेतलं हे गाडीखाली लपलेलं पिल्लू, तो पाऊस, ते मुलांची गँग, त्यांची भावनिक गुंतवणूक आणि मग मोठ्या मनानं त्याची पाठवणी करणाऱ्या मुलांचा चांगुलपणा, हे सगळं वाचताना डोळ्यासमोर उभं राहतं आणि आतून आश्वस्त वाटत जातं. एकूणातच या कथांमधून उलगडणारं एक सूक्ष्म सूत्र म्हणजे खोटं, काही लपवणं, काही चुकवणं, स्वतःला आणि इतरांना वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणं, हा खोटेपणा. मात्र हे केवळ टीनेज मनाचं वैशिष्ट्य नाही, मोठ्यांच्या जगात सुद्धा ते तितकंच व्यापक स्वरूपात आहे. फरक इतकाच की मुलं त्याला प्रश्न विचारतात आणि त्यांच्या खोटेपणात अजूनही निरागस्तेची किनार असते. इयरफोन्स वाचताना आपण पालक सुद्धा नकळत आपल्या स्वतःच्या किशोरवयात परत जातो. तेव्हा ना भावना तीव्र होती, प्रत्येक भावना, प्रत्येक प्रश्न अनुत्तरित होता आणि उत्तरं शोधायचं कुतूहल होतं आणि प्रत्येक स्वप्नाला एक वेगळीच चमक होती. आजही काय वेगळं आहे, यातली मुलं आजची आहेत, ती आजची भाषा बोलतात, आजच्या जगाकडे आजच्या नजरेनी पाहतात. तुमच्या आमच्या आजूबाजूला सहज घडू शकतील अशा या कथा आहेत. गणेश मतकरींचा हा कथासंग्रह एका वयाच्या एका मानसिक अवस्थेचा, एका अंतर्मनाचा हलकेच मागोवा घेतो आणि किशोरवयीन मुलांच्या विलक्षण विश्वाकडे बघण्याचा एक समंजस दृष्टिकोन तयार करायला मदत करतो.
1: पान उलटताना या मालेत आपण ऐकलात गणेश मतकरी यांच्या इयरफोन्स या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

दुपारचे 2 वाजता आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, फुलांच्या उत्पादना इतकंच फुलांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला महत्व आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानात फुलं केव्हा आणि कोणत्या अवस्थेत असताना काढावी इथून सुरुवात होते. त्यानंतर फुलांची स्वच्छता, प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, विक्री इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. फुलंही नाजूक असतात, शिवाय टिकाऊपणा कमी असतो, त्यामुळे काढणीपश्चात व्यवस्थापनावर लक्ष देणं आवश्यक आहे. फुलांचा टिकाऊपणा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं तोडायच्या अगोदर सूर्यप्रकाश भरपूर होता का, किंवा आर्द्रता तापमान कसं होतं, जमीन कशी आहे, पाणी पुरवठा योग्य होता का, कीड रोगांचा प्रादुर्भाव जास्त नव्हता, बाजारपेठेतल्या मागणीनुसार फुलपिकं आणि त्यांची जात आहे का, या सगळ्या गोष्टी फुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आणि बाजाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात. फुलं नेहमी लवकर सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा तोडावीत. तांड्याची फुलं तोडण्यासाठी धारदार हत्याराचा वापर करावा. कापताना तिरकस कापावी. इतर फुलं हातांनी तोडावीत. प्रत्येक फुलाची तोडणीची अवस्था ही वेगळी असते, त्याच अवस्थेत त्या फुलाची तोडणी करावी. गुलाबाची फुलं अर्धी उमललेली घट्ट कळी असताना पाकळ्यांचा रंग दिसायला लागल्यावर जास्तीत जास्त दांडा ठेवून दांड्याला तिरका काप देऊन तोडणी करावी. गुलछडी फुलांचा दांडा खालून तोडावा. खालून 1 ते 2 फुलांच्या जोड्या उमललेल्या असताना तोडावा. सुटी फुलं तोडायची असतील तर ती हातानं उमललेली असताना तोडावीत. जरबेरा फुलांच्या आतल्या 2 रांगा पोलांच्या दिसायला लागल्यावर तोडणी करावी. ग्लॅडिओलस फुलाच्या दांड्याला खालून 1 ते 5 पाकळ्या दांड्याला समांतर उभ्या असताना आणि थोडी उमललेली कळी असताना फुलांची तोडणी करावी. अँथुरियम फुलाची तोडणी स्पॉडिक्सची पूर्ण वाढ झाल्यावर करावी. शेवंती, मोगरा, एस्टर आणि झेंडूची फुलं अर्धवट उमललेली असताना आणि लगेच बाजारात पाठवायची असतील तर पूर्ण उमललेली असताना तोडावीत. काढलेल्या फुलांचा

पाना खालून 2.5 सेंटीमीटर पाण्यात बुडेल अशा प्रकारे पादलीमध्ये ठेवावा. नंतर सर्व फुलं 18 ते 20 डिग्रीमध्ये 20 मिनिटं ठेवावीत. त्यानंतर 8 ते 10 डिग्रीमध्ये थंड करण्यासाठी ठेवावीत. नंतर प्रतवारी करण्यासाठी पुन्हा पहिल्या तापमानामध्ये म्हणजे 18 ते 20 डिग्रीमध्ये ठेवावीत. 85 ते 90% आर्द्रतेमध्ये फुलांची प्रत वाढते, जास्त दिवस टिकतात. फुलाची प्रतवारी करावी. गुलाब दांड्यांची खालची 5 सेंटीमीटर पर्यंतची सर्व पानं काढून टाकावी. गुलाब आणि कार्नेशनच्या 20 फुलांचे तर जरबेराच्या 10 फुलांचे गठ्ठे बांधावे. पांढऱ्या किंवा ब्राऊन पेपरनं 2 ते 3 सेंटीमीटर गुंडाळावी. प्रतवारी केलेल्या फुलांचे गठ्ठे छिद्र असणाऱ्या पिशव्यात भरून खोक्यांमध्ये ठेवाव्यात. गुलछडीच्या 50 किंवा 100 दांड्यांना कागदामध्ये गुंडाळून खोक्यात भरावं. इथिलिन गॅसची तीव्रता कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवावं. पूर्ण उमललेल्या फुलांजवळ कडीची फुलं ठेवू नये. फळं आणि भाजीपाल्याबरोबर फुलांची वाहतूक करू नये. फुलांची शक्यतो रात्रीच्या वेळी वाहतूक करावी.

0: पिशव्यात भरून खोक्यांमध्ये ठेवाव्यात. गुलछडीच्या 50 किंवा 100 दांड्यांना कागदामध्ये गुंडाळून खोक्यात भरावं. इथिलिन गॅसची तीव्रता कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवावं. पूर्ण उमललेल्या फुलांजवळ कडीची फुलं ठेवू नये. फळं आणि भाजीपाल्याबरोबर फुलांची वाहतूक करू नये. फुलांची शक्यतो रात्रीच्या वेळी वाहतूक करावी. गुच्छ सरळ आणि उलटे लावावेत. फुलं खोक्यात भरल्यानंतर खोके गच्च बांधून घ्यावे. प्रत्येक खोक्यावर फुलाचं नाव, आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, फुलाच्या जातीचं नाव, देठांची लांबी, पाठवल्याची तारीख, फुलांची संख्या, कोणत्या प्रतीची आहेत, वजन इत्यादी माहिती लिहिणं आवश्यक आहे आणि मगच ती बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावीत. अशा प्रकारे फुलांची स्वच्छता, दांड्याची छाटणी, शीतकरण प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया माहितीचं लेबल पॅकिंग आणि वाहतूक या बाबी काढणीनंतर कटाक्षानं लक्ष घालून बाजारामध्ये फुलं पाठवावीत.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आभार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: दुपारचे 2:05 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आज ही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्य अध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या समोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालंय का, कोणाचं बोलणं तुला लागलंय का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार

0: आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित पूजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर या विषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात, ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीने व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीने सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित

0: संमेलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यात जयश्री वैष्णव यांच्या गायनात राग मुलतानी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती संदीप गुरमुले यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही

मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने

करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल, पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्धा तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही.

0: मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला वास्तव या चित्रपटातील समीर यांचं गीत ऐकूया. सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात, संगीत जतीन ललित यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्रावरून. तुम मिले या चित्रपटातील नीरज श्रीधर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर तुम बिन या चित्रपटातील चित्रा यांचं गीत ऐकूया ताज यांच्या स्वरात.

कैलाश या चित्रपटातील विशाल डॅडलनी यांनी गायलेल्या गीताबरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

0: モニーボール。
1: वो आ गया, देखो।

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फो वाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्ट मध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमान सोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येत आहे. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशा ताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड.

0: इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आपण तुम्ही केले आकाशवाणी सांगली केंद्र, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत। लोकसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात आज आपण राजक्का मारुती चौगुले आणि सहकार्यांनी गायलेली स्त्री गीत ऐकणार आहात।

आपण ऐकतो लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून।

राजक्का मारुती चौगुले आणि सहकार्यांनी गायलेली स्त्री गीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत मधून बातमी ऐकण्यासाठी जाऊया दिल्ली केंद्राकडे.

कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर कुटुंब स्वास्थ्य. या कार्यक्रमात आपण ऐकाल दंतचिकित्सक गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 आणि 7:30 माझा वार माझा शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कव्वाली गीत रात्री 8:15 आपण ऐकाल. स्पॉटलाईट 9:15 आणि 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आजचे पाहुणे या कार्यक्रमात 10:00 त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 रतन मोहन शर्मा यांचं गायन राग जोग आपण ऐकाल.

आजच्या कार्यक्रमानंतर आपण जाणून घेऊया उद्याचे कार्यक्रम. उद्या शनिवार दिनांक 23 मे 2026 प्रातःकालीन सभेत सुरुवातीला आपण ऐकाल 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 गिरबाणवाणी प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:10 कृषी वार्ता यामध्ये 6:40 आपण ऐकाल जमिनीचा सामू याविषयी संकलित माहिती वाचक स्वर महेश इनामदार यांचा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. परिसर 6:50 यामध्ये हरित संगम पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. प्रादेशिक बातम्या सकाळी 7:10 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आणि यानंतर गाणी मनातली. समाचार प्रभात सकाळी 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून 8:30 राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 लखलख चंदेरी 8:55 सांगली विशेष हा कार्यक्रम सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल. 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. 9:40 नाट्यधारा 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकाल. गाता रहे मेरा दिल 11:00 यामध्ये द मॅजिकल बिट्स ऑफ ओपी नय्यर भाग 8 प्रसारित होईल. भावधारा 11:40 दुपारी 12:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या अंतर्गत जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षाहून अधिक काळ विनामोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.

निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम 12:45 आपण ऐकाल. रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र 2:40 नादब्रह्मशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारण 5:00 सुरू होईल. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. युववाणी 5:30 मुंबई केंद्रावरून आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात आपण ऐकाल स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सहाय्यक राज्यकर आयुक्त ओ यापदी निवड झालेले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी सूरज देबाजे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. लोकसंगीताचा कार्यक्रम 6:05 प्रादेशिक बातम्या 7:07 मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सह

शिपित करू 7:30 आणि माझं घर माझे शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल आंब्यापासून प्रक्रिया युक्त पदार्थ याविषयी संवाद. भावधारा आपण ऐकाल 8:15. स्पॉटलाईट 9:15. राष्ट्रीय विज्ञान पत्रिका 9:30. संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम रात्री 10:00 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि याचबरोबर नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

0: आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमांबद्दल आपण जाणून घेतलं. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम ऐकूया, कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोत्याहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांची मुलाखत ऐकत आहोत. गेल्या भागात आपण लहान मुलांची दंतचिकित्सा याविषयी डॉक्टर गौरी सगरे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आज आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. कार्यक्रमात ऐकूया डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. बऱ्याचदा लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी हा प्रश्न दातांच्या आरोग्याबद्दल बोलत असताना जाणवतो. तर हे संवेदनशील दातांची समस्या अनेकांनाही असते, तर हे नेमकं का होतं?
2: दातांची संवेदनशीलता, ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो, म्हणजे गार पदार्थ, गरम पदार्थ खाल्ल्यानंतर दातामध्ये झिंझिणे आल्यासारखं होतं. तर ह्याची कारणं प्रामुख्याने अशी आहेत की आपण योग्य पद्धतीनं ब्रशिंग करत नाही. अतिरिक्त प्रमाणात दाब देऊन जर तुम्ही दात घासत असाल तर तुमच्या दातांवर असलेलं इनॅमलचं जे कव्हरिंग आहे ते तुम्हाला संरक्षण म्हणून दिलेलं असतं. तर ते संरक्षण करण्याचं काम जे आहे ते त्याचं योग्य रीतीने होत नाही, कारण तुम्ही जोरात दात घासताय, प्रेशर देऊन दात घासताय, तर इनॅमलचं झीज लवकर होते. आणि आतला जो भाग असतो इनॅमलच्या आत, डेंटिन नावाचा आपला भाग असतो दाताचा, तर तो जास्त सेन्सिटिव्ह असतो. गार पाणी, गरम पाणी याचं आपल्याला दाताला का कळतं, तर त्याच्यामध्ये नसा असतात. तर त्यामुळं डेंटिन जे आहे ते एक्सपोज होतं, इनॅमल निघून गेल्यामुळे डेंटिन एक्सपोज होतं आणि मग दाताला सेन्सिटिव्हिटीचा तुम्हाला त्रास जाणवू लागतो. हे आता चुकीच्या पद्धतीच्या ब्रशिंगमुळे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना खूप कडक अन्न खाण्याची सवय असते, म्हणजे शिळी भाकरी, कडक केलेली भाकरी किंवा फार कुरकुरीत पदार्थ जे असतात त्यानंही आपल्या दातांवरचा जो संरक्षक इनॅमलचा भाग आहे तो अतिप्रमाणात झिजतो. ह्या दोन मुख्य कारणांमुळेच आपल्याला सेन्सिटिव्हिटीची समस्या जाणवते.
1: मॅडम, आपण लहान मुलांना असणाऱ्या दातांच्या समस्यांबद्दल बोललो, तर मोठ्या माणसांना यासारख्याच कोणत्या समस्या दातांच्या बाबतीत येतात?
2: प्रथम आपण दातांशी निगडीत असलेले आजार बघूया. सर्वांमध्येच सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा कुठला आजार असेल तर डेंटल केरीज, म्हणजे दंतक्षय. तर मग अशी आपण ज्या पाहिलं त्याप्रमाणेच आपल्या अन्नाचं सेवन योग्य रीतीने आणि योग्य प्रकारे न झाल्यामुळेच दातांमध्ये दंतक्षय होतो. आपण खाल्लेलं अन्न खूप वेळ जर दातांमध्ये राहिलं तर त्याच्यामध्ये तोंडात असलेले बॅक्टेरिया किंवा आपल्या लाळेत असलेले बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक करतात, ॲसिड्स रिलीज होतात आणि त्या ॲसिड्समुळे दातांचं इनॅमल असतं त्याला पोकळी निर्माण होते. हळूहळू पोकळी वाढत जाते. पोकळी जेव्हा निर्माण होते तिथे अन्न अडकण्याचं प्रमाण वाढतं. अन्न जास्त प्रमाणात अडकत राहिलं की जास्त प्रमाणात दंतक्षय होताना दिसतो.
1: जर अशी समस्या एखाद्या व्यक्तीला निर्माण झाली तर त्याला कशा पद्धतीने उपचार केले जातात?
2: प्राथमिक अवस्थेमध्ये जर डेंटल केरीज असतील, ज्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता, ज्यावेळी अन्न अडकायला दातात सुरुवात होते तर समजून जायचं की आपल्या दातामध्ये कीड लागायला सुरुवात झाली आहे, कारण पोकळी निर्माण झाल्यामुळेच अन्न अडकत आहे, हे त्याचं लक्षण दिसतं. तर तुम्ही जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डेंटिस्टकडे जाता तर तुम्ही त्या दातांमधलं कीड काढून घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग्स करता येतात, सिमेंट्स भरतात. सिमेंट फिलिंग करून घेतल्यामुळं कीड जी लागलेली आहे त्याचा प्रतिबंध होतो. जर त्या अवस्थेमध्ये तुम्ही डेंटिस्टकडे गेला नाहीत तर पुढच्या अवस्थेमध्ये डेंटल केरीज ज्या आहेत त्या आपल्या आतील भाग जो आहे दाताचा ज्याच्या सेंटरला नस असते तिथंपर्यंत तुमचा जर प्रोग्रेस झाला केरीज तर तुमचा दात

0: खू लागतो, तिथं पू साठतो, त्याच्यानंतर खाताना आपल्याला जाणवतं की तो दात दुखत आहे. ही झाली पुढची अवस्था दंतक्षयाची. अशा वेळी मात्र आपण दातामध्ये फिलिंग्स करून दात वाचवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दाताची जी नस असते ती काढून घेऊन, दात पूर्ण मोकळा होतो तो कृत्रिम पद्धतीच्या नस असतात त्या भरून घेऊन दातावर सिमेंटचं आवरण देऊन आपल्याला दात वाचवावा लागतो. या सगळ्या प्रोसेसला आम्ही रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतो. जास्त प्रमाणात किडलेले दात रूट कॅनल ट्रीटमेंटने आपण वाचवून घेऊ शकतो. रूट कॅनल ट्रीटमेंट पूर्ण कधी होते, तर रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे फक्त नस काढून घेऊन आपल्याला रिप्लेसमेंट करणं एवढंच नाही, तर नस काढल्यामुळे दाताचा रक्तप्रवाह थांबलेला असतो, दात आपल्याला ठिसूळ झालेले असतात, तर त्याला आपण योग्यरीतीने संरक्षण देण्यासाठी दातावर कॅप म्हणजे कव्हरिंग बसवलं जातं. तर रूट कॅनल केल्या केल्या त्यावर कॅप बसवून घेणे अत्यावश्यक आहे. जर कॅप करण्याचं तुम्ही टाळलं तर मग रूट कॅनल केलेला दात कधीतरी खाताना फ्रॅक्चर होतो आणि मग मात्र तो दात आपल्याला काढूनच घ्यावा लागतो. अगदी शेवटची ट्रीटमेंट म्हणून आपण दाताचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दात काढून घेणे हा शेवटचा ट्रीटमेंट ऑप्शन आपण पाहू शकतो.
1: मॅडम, अनेकांना हिरड्यातून रक्त येणं, हिरडीला सूज येणं, तोंडाला दुर्गंधी येणं यासारख्या समस्या जाणवतात, तर या त्रासांच्या पाठीमाग कोणकोणती कारणं असू शकतात?
0: हिरड्यांचे आजार हे प्रामुख्याने ओरल कॅव्हिटी आपली व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ न केल्यामुळेच होतात. त्यामध्ये ब्रशिंग आहे, माउथवॉशेसचा वापर आहे, इंटरडेंटल फ्लॉसिंग आहे, हे आपण पंगाशी पाहिलं. या सर्व पद्धतीने तुम्ही दात स्वच्छ करत नसाल तर हळूहळू तुमच्या हिरड्यांना सूज यायला लागते. सगळ्यात प्रथम लक्षण काय आहे हिरड्यांच्या आजाराचं, तर हिरड्यांना सूज येणे आणि हिरड्यांमधनं रक्त येणे. त्यावेळेला तुम्ही योग्य उपचार जर करून घेतले नाही तर हळूहळू हिरड्यांची सूज जी आहे ती खालच्या हिरड्यांखाली असणाऱ्या हाडापर्यंत जाते, आणि ते हाडामध्ये ज्या वेळेला त्यांचा शिरकाव होतो तर त्याला आपण पेरिओडोन्टायटिस म्हणतो. हाड जे आहे दाताखाली ते जर कमी झालं तर दातांचं पकड जी आहे ती लूज होते आणि दात हळूहळू पडायला लागतात. तर ह्यासाठी तुम्हाला डेंटिस्टकडे जाऊनच दात स्वच्छ करून घेणे, त्यानंतर गरज असल्यास फ्लॅप सर्जरीज करून घेणे, ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करता येतात. आणि तोंडाला दुर्गंधी येण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपण जीभ योग्यरीतीने स्वच्छ करत नाही, त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. शिवाय टोबॅको च्युईंग किंवा स्मोकिंग यासारख्या सवयींमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.
1: यासोबतच दातांवर साचलेली घाण किंवा टार्टर काढण्यासाठी आपण काय उपाय करावेत, की त्याच्यासाठी डेंटिस्टकडे जाणं किती गरजेचं आहे?
0: दातांवर साठलेले जे टार्टर आहे हे घट्ट थर असतो, प्लाक ह्या चिकट मऊ थर असतो, तो जर तुम्ही वेळच्या वेळी स्वच्छ करत नसाल तर त्याचं रूपांतर हळूहळू घट्ट थरामध्ये म्हणजे टार्टर याच्यामध्ये होतं. त्याला टार्टर कॅल्क्युलस हे तुम्हाला साध्या ब्रशिंगनी निघत नाही, त्याचं प्रमाण वाढत जातं जर ते तुम्ही योग्य पद्धतीनं स्वच्छ नाही केलं. तर ते स्वच्छ करून घेण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल डेंटल क्लिनिंगच करून घ्यावं लागतं. अल्ट्रासोनिक स्केलर्सच्या साह्याने हे क्लिनिंग केलं जातं आणि हे क्लिनिंग करण्याचं गरज तुम्हाला वर्षातून कमीत कमी एकदा आहे. तुमच्या तोंडाचं आरोग्य कसं आहे यावर ते अवलंबून असतं. काही रुग्णांमध्ये वर्षातून 2 वेळाही स्केलिंग करण्याची गरज भासू शकते.
1: मॅडम, बऱ्याच लोकांना तंबाखू, गुटखा, सुपारी किंवा यासारख्या सवयी असतात, दात आणि तोंडाच्या आरोग्यावर या सवयींचा कसा परिणाम होतो?
0: तंबाखू, सुपारी यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये जे हानिकारक घटक आहेत त्यामुळं आपल्या तोंडातलं जे आवरण असतं म्हणजे त्वचेचं आवरण जे आहे आपलं ते हळूहळू ताठर होत जातं. त्यामुळे गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये हळूहळू तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे दातांवर स्टेन्स येतात, दाताचा रंग पिवळा पडत जातो, त्यानंतर हिरड्यांचं आरोग्य त्यांचं खराब होत जातं आणि हळूहळू जिंजिवायटिस, पेरिओडोन्टायटिस हे आजार बळावतात. शिवाय दीर्घकाळापर्यंत जर ह्याचं सेवन करत राहिला तर आपल्याला मौखिक कॅन्सर, ओरल कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा होण्याचे शक्यता असते. आपली जीभ, आपले ओठ, त्यानंतर आपले गाल या सर्वांना आपल्याला तोंडाचा कर्करोग झाल्याची लक्षणं दिसू शकतात. हे झालं तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवनाचे परिणाम. आता आपण स्मोकिंगच्या बाबतीत बघूया. स्मोकिंग म्हणजे काय, तर धूम्रपान. धूम्रपान केल्यामुळे काय होतं, आपल्या तोंडामध्ये जी आपली लाळ येते त्या लाळ ग्रंथींमधनं लाळ येण्याचं प्रमाण कमी होतं. लाळ ही आपली अन्नामध्ये जेव्हा मिसळते त्यावेळी अन्नाचं पचन करते, त्याच पद्धतीनं लाळेचं प्रमाण जर तोंडामध्ये योग्य रीतीनं असेल तर दंतक्षय होण्यापासून आपल्याला लाळ संरक्षण देत असते. ज्यावेळी माणूस स्मोकिंग करायला लागतो त्यावेळेला त्याच्या लाळेचा पीएच कमी होतो, तर आपला अल्कलाईन पीएच टू ॲसिडिक पीएच असा शिफ्ट होतो आणि त्यामुळे

0: दंतक्षय होण्याचं प्रमाण वाढतं. शिवाय तोंडामध्ये कोरडेपणा येतो आणि दाताच्या हिरड्यांच्या समस्या वाढतात.
1: मॅडम, जेव्हा टीनेज संपतं मुलांचं मुलींचं, टीनेज संपल्यानंतर अक्कल दाढ हा एक लोकांच्या आयुष्यात एंटर करतो, तर ही अक्कल दाढ म्हटलं की एक शब्द ऐकल्यानंतरच अनेकांच्या पोटात गोळा येतो की अक्कल दाढ आली की त्रास देणारच. तर खरंच अक्कल दाढ त्रास देते का, किंवा काय होतं अक्कल दाढ, म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं आपण त्याच्यावर उपचार करू शकतो?
0: अक्कल दाढा या वयाच्या 18 वर्षापासून ते वयाच्या 38 वर्षापर्यंत कधीही येतात. त्यांचा ठराविक असा काही स्पेसिफिक एज ग्रुप नाही आहे की ह्याच वेळी येणार. 18 ते 38 या वयात अक्कल दाढा येण्याचं प्रमाण आहे. तर अक्कल दाढा येताना सगळ्यात शेवटी जेवढी काही जागा उरली असेल त्या जागेतून त्या उगवण्याचा प्रयत्न करतात. जर जबड्याची वाढ व्यवस्थित झाली नसेल तर अक्कल दाढा येताना त्यांना जागा न मिळाल्यामुळे त्या दुखतात आणि वेड्यावाकड्या येतात. ज्या दिशेला त्यांना जागा मिळेल त्या दिशेनं त्या वाढतात आणि मग अशा वेड्यावाकड्या आलेल्या अक्कल दाढा स्वच्छ करणं पण आपल्याला अवघड जातं. त्यामुळे त्यांच्यामध्ये कीड लागते आणि मग शेवटपर्यंत ब्रशिंग व्यवस्थित न झाल्यामुळे दाढा वेड्यावाकड्या असल्यामुळे तिथे अन्न पण आपलं खाल्लेलं साठत राहतं, त्यामुळे हिरड्यांचे पण आजार तिथे वाढतात. शिवाय दंतक्षय होतो आणि त्या वेड्यावाकड्या असल्यामुळे ते येताना पण त्रास होतो आणि आल्यानंतरही अशा पद्धतीने त्रास होतो. तर अक्कल दाढा ह्या वेळच्या वेळी आपण दाखवून त्याचं ट्रीटमेंट योग्य रीतीनं करून घेतलं पाहिजे.
1: मॅडम, आलेली प्रत्येक अक्कल दाढ काढणं हे गरजेचं आहे का?
0: नाही, तुमच्या तोंडामध्ये जर अक्कल दाढ व्यवस्थितरित्या उगवली असेल आणि ती व्यवस्थित फंक्शनिंग असेल, म्हणजे अन्न चावण्यासाठी जर त्याचा उपयोग होत असेल, तर ती अक्कल दाढ काढण्याची गरज नाही आहे. वेड्यावाकड्या पद्धतीनं आलेली अक्कल दाढ जिथं तुमचं ब्रशिंग व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळे दाढ किडली आहे, किंवा अन्न साठून राहतं आहे त्यामुळे तिथे हिरड्यांना सूज येते आहे, अशा प्रकारच्या त्रास देणाऱ्या अक्कल दाढा मात्र काढूनच घ्याव्या लागतात.
1: अच्छा. श्रोतेह, कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण डेंटिस्ट डॉक्टर गौरी सगरे यांच्या ऐश्वर्या भटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. याच मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंबस्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या भटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका. शनिवारी 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून

मध्यम लहरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

मध्यम लहरी 249 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आजचे पाहुणे या कार्यक्रमात त्वचारोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल आज रात्री 10 वाजता आजचे पाहुणे फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ यामध्ये जीवन त्यांना कळले हो. गेली 50 वर्षाहून अधिक काळ विनामोबदला संस्कार वर्ग, पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि

सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आणि मुग्धा गोखले यांची कथा उद्या जरूर ऐका. वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

उद्या संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात आपण ऐकाल स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सहाय्यक राज्यकर आयुक्त ओ यापदी निवड झालेले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी सूरज देबाजे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा उद्या संध्याकाळी 5:30

उद्या संध्याकाळी 7:30 आणि माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आंब्यांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी प्राध्यापक लक्ष्मण कटकर लिखित संवाद आपण ऐकाल. या संवादात लेखकांसह सहभाग आहे महेश इनामदार यांचा. उद्या संध्याकाळी 7:30 आणि जरूर ऐका माझं घर माझं शेत फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.

0: मार्कोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी.व्ही. षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जून पासून 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा जरूर ऐका शनिवारी 23 मे च्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून
1: बालसभा

0: मध्यम लहरी 249° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
1: जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: पहाटेची मनोवाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
2: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे।

0: आकाशवाणी सांगली केंद्र 7:15 होत आहेत. सुरुवातीला वृत्त विशेष आणि 7:30 माझा आवार माझा शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आता प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15-20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वे मध्ये नील अर्थव्यवस्था, इटली मध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले। या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
1: पंतप्रधान

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारांमुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झालेचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळे हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 पर्यंत फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाइपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनल मधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वाडीनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये रुपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवलंय. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला, त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या

0: इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषद ही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहे. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड चामडं दागिने ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरीटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे ग्रीन हायड्रोजन त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं देखभाल असतं याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राज्य किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचंही उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियंता

0: प्रकल्पां पैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफ्सला डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामग्रीदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक दिष्ट शके 1948 अर्थात 22 मे 2026। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील। हे होतं हवामान वृत्त आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारण

0: महाराष्ट्रामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉ आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत. आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे. तसंच मंडळी जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची. पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे. मंडळी खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे. तसं तर आता शेतकरी बंधू पूर्व तयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्व तयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्व तयारी याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्व तयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषण विषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो. तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषी पूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
2: निश्चितच सर. आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेती पुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
3: आपण म्हणला त्यानुसार हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरडवाहू क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे. ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे. जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे. तसंच चारा, पाणी, मजुरांची टंचाई, लागवडीचा खर्च हा वाढत आहे. त्यामुळे आपल्याला जे निव्वळ उत्पन्न जे आहे ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे. प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला

0: लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजार भाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या हे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावं लागत आहे. आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन वारा पाऊस हे संकट तर त्यांच्या समोर उभेच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे हवामानाचा अंदाज कसा राहील बरं सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तवली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14 ते 20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% प्लस मायनस 5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मे च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही माहिती ती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन व्यवस्थापन मॅनेजरियल स्किल समजा आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो तुमचा कोणता उद्योगधंदा असो नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तसं आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट आखणी किंवा आराखडा म्हणजेच शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे. प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेले की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते. मग एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी

0: व्यवस्थेचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचे व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जी आहेत त्याचे व्यवस्थापन, नंतर पैशाचं व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन, इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं, शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाहन आपण वापरला, किडी आणि रोगांचं प्रादुर्भाव कसा होता, इत्यादी सर्व माहिती आपण डायरी मध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची माहिती सुद्धा आपल्याला त्यापासून मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच.
0: त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करायला पाहिजे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तसंच ते इतर ठिकाणी दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये जर वापरले तर निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर. म्हणजे अतिशय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचं नियोजन करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर? शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन. आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग बीज प्रक्रिया अवश्य करावी, रायझोबियम, PSB किंवा अझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार. आणि खताची मात्रा ही पेरूनच द्यायला पाहिजे, शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण उगवण्यापूर्वी जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे. म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे. शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण BBF यंत्राच्या सहाय्याने करावी, आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू या 1 किंवा 2 पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच. म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं, नाही का? सोबतच सर आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल. तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल?
0: येत्या खरीप हंगामासाठी पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त

0: क्षेत्र घेण्यापेक्षा सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिक निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे. म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसामध्ये तयार होतो. मधुमका 2 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या तर मधुमका हे 75 ते 80 दिवसामध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना कोथिंबीर सारखे जे छोटे घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होत. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो. आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधी मध्ये येणारे पीक जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठं खंड पडला तर त्यामुळं एकाच पिका जर घेतला आपण तर ते पूर्णच पिकाचं नुकसान होईल. परंतु इथं तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिके घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल. मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिके घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल.
0: शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे. म्हणजे शेती तिथे जोडधंदा हा कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे. शेळी पालनाला खर्च कमी लागणार आहे. फूल शेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फूल शेती सारखा चांगला पर्याय आहे. रेशीम उद्योग आहे. कुक्कुटपालन कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळे जर असेल आपलं घेतलेलं तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण उपनदीका पुनर्भरण पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुल शेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणार्थ गारपीट किंवा दुष्काळ अवकाळी पाऊस किंवा धुके मध्येच येतं तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. शिलाई मशीन पापड उद्योग लोणचे म्हणा अगरबत्ती मेणबत्ती तयार करणे हळद मिरची कांड पिठाची गिरणी अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत म्हणजे भाडेतत्वावर आपण ट्रॅक्टर कृषी अवजारे घेऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे. जी जोखीम जे आहे नुकसान जे होणार आहे ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार. त्याचबरोबर बाजारभाव कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळ

0: मध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबले तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती सर्व हे पाच घटक जे आहे ते याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारुळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथं जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचं जर आपण टाळलं तर आज जे होणार हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे तो जसा दातृत्वाची भावना आहे तशा प्रकारे जसा आपला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकार वरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील येईल. सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो आताच आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239° अठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजेतवाने.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील राजन लाखे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्यासाठी जाऊया मुंबई केंद्राकडं.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडिलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर। राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार। घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडिलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवर

0: ठिकाणी दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

0: करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुक नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9.86 कोटी मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1 लाखापेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले.

0: ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी दोन डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 1 बाद 96 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया कव्वाली गीतं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कव्वाली गीत आपण ऐकलीत आकाशवाणी सांगली केंद्रावरून. 8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या, 9 न्यूज एट 9 ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: map of UAE, Fujairah is located outside the Strait of Hormuz. So that is why this pipeline, which I'm referring to, has great significance. Basically, we have learned a lot of lessons from the ongoing Strait of Hormuz, and we are fashioning our new policies in the light of the emerging challenges. In this context, India's draft National Electricity Policy 2026 is very, very important, because as India rapidly scales its economy to meet the demands of a 1.45 billion strong population, its energy needs are growing faster than almost any other major country. So while short-term fuel austerity measures, such as optimizing consumption, are necessary during this crisis, they are not going to be a sustainable solution to India's long-term energy security challenge. So with an over 85% dependence on oil import and substantial reliance on imported coal and gas, India has to move beyond conservation towards a radical structural transformation. So to overcome the present energy challenge, India needs a multi-pronged strategy focusing on aggressive renewable scaling, robust energy storage, grid modernization, and technological diversification. Therefore, the proposed 2026 energy sector reforms in India, centered on the draft National Electricity Policy, aim to transform the power sector for the 24/7 renewable energy, achieve single-digit distribution losses, and drive industrial decarbonization. So all said and done, we are pursuing a very comprehensive energy policy.
1: Thank you so much, Prabhudayalji, for giving us an understanding of what India's long-term energy strategy is and how India is expanding renewables and reducing their dependence on fossil fuels. Prabhudayalji, once again, thank you for being with us on Akashvani.
0: Thank you so much.
1: Listeners, you can also listen to this program on our mobile app, News on AIR, and our YouTube channel, News on AIR Official.
2: Current Affairs.
3: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ई आय आर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचे पाहुणे हा कार्यक्रम.
4: रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. गेली 42 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं नाव कमावणारे डॉक्टर दयानंद नाईक आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गेली 52 वर्ष नाट्यक्षेत्रात ते तितक्याच समरसतेनं काम करत आहेत, त्याविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. तर डॉक्टर, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.
5: नमस्कार.
4: डॉक्टर दयानंद नाईक असं म्हटलं की सांगली, मिरज किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळं नाव वैद्यकीय क्षेत्रात आहे आणि नाट्यक्षेत्रात आहे. तर मला थोडंसं असं विचारायचं आहे की आपले आई वडील आपल्यावर लहानपणी संस्कार करतात. तुम्हाला थोडंसं मी भूतकाळात घेऊन जाणार आहे.
5: बर,
4: कसे कसे आपण घडत गेलात आणि या क्षेत्राकडे आपण कसे वळलात, हा सगळा प्रवास, नाट्यक्षेत्रातला प्रवास प्रामुख्यानं आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर थोडीशी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, इथून आपण सुरुवात करूया.
5: माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते.
4: ओके.
5: आणि ते सांगली, मिरज तसंच अमरावती या निर्णया शहरात ते असायचे, कोल्हापुरात होते. तर नोकरीनिमित्त त्यांना इकडे तिकडे जायला लागायचं, त्यामुळे प्रथम मी कोल्हापूरच्या शाळेमध्ये होतो, त्यानंतर सांगलीत आलो, पटवर्धन हायस्कूलला होतो, मग मिरज हायस्कूलला होतो, परत पटवर्धनला आलो. जिथं जिथं वडिलांची बदली तिथं तिथं शाळेबरोबर आम्ही जायचोच. म्हणजे त्यामुळे निरनाळ्या प्रकारची कंपनी, निरनाळ्या प्रकारचे मित्र हे अगदी रुटीन झालं होतं. पण ह्याच्यातलं कधी शाळेत नाटकाचे काही संबंध फारसा हे नव्हता. पण माझ्या, मला दोन बहिणी दोन भाऊ, माझी मोठी बहीण थोडंसं नाटकात काम करायची, पण तेव्हा मला अगदीच काही कळत नव्हतं, इतका मी लहान होतो. आणि सगळ्यात मोठ्या भावानी पण कुठल्या तरी नाटकात काम केलं होतं, पण मी ते बघितलं नव्हतं.
4: अच्छा.
5: म्हणजे असं काही फारसं बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो आपण, तसं काही मला नाटकातलं फारसं मिळालं नाही. किंबहुना शाळा कॉलेज नंतर विलिंग्डनला आलो मी, तिथे एक वेगळीच मंडळी असायची नाटकात. आणि तेव्हा कसं असायचं की ग्रुप सारखे अशी काहीतरी असायची, आणि जे अनुभव आहेत त्यांनाच घ्यायचा. नवीन शिकून कुणी यावं थिएटरमध्ये अशी काही यंत्रणा राबवली गेलेली नव्हती कधी, त्यामुळं तसा

0: मेंटरशी मी काही कनेक्टेड नव्हतो. मग पुढं मला तेव्हा पीडीएफ वाय असायचं, आता कसं 10वी 12वी आहे तसं. तर त्यानंतर मेडिकलला ऍडमिशन चुकली माझी 1 मार्काने. मग मी डेंटल सर्जरीला गेलो.
1: अच्छा,
0: डेंटल सर्जरी म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, GDC त्याचा शॉर्ट फॉर्म. तर त्या कॉलेजमध्ये खूप नाटकांची परंपरा होती, कारण त्या कॉलेजमध्ये बेसमेंटला एक संपूर्ण थिएटर.
1: अच्छा,
0: थिएटर आहे की जिथं 600 लोकांची बसण्याची क्षमता असलेली अशी व्यवस्था आहे. आणि तिथं तालमी वगैरे तिथं चालायच्या. तर मग मुंबईला गेल्यानंतर मला काहीतरी वेगळं पण वाटायचं. तिथं मी तालमीला असायचो, बघायला जायचं. आणि मग तिथं सुद्धा काय, मुंबईमध्ये तुम्ही यु आर अन आउटसाइडर, तर यु आर आउटसाइडर. पण कधीतरी कुठलं तरी एक पात्र आलेलं नव्हतं. मग हे इकडे वाच असं म्हणून एकाने सांगितलं, डॉक्टर शिरीष आठवले म्हणून होते. आणि ते म्हणाले, तू अरे बरा आहे की आवाज याचा. आणि मग त्यावेळी त्यांनी मला एक छोटीशी भूमिका दिली. आणि ते माझं पहिलं
1: नाटक
0: सदवाणी दादू, पु ल देशपांडे. त्याच्या आधी मी कधी स्टेजवर कधीही गेलेलो नव्हतो. किंबहुना एकदा अगदी सांगायला हरकत नाही, त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एक बिनविरोध निवडून आलोय. कोणतं बावली पाहिजे ना असं तसं मला त्यांनी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह केलं. तर मला स्टेजवर जाऊन फक्त थँक्यू एवढंच म्हणायचं होतं किंवा धन्यवाद असं म्हणायचं होतं. तर मला त्या दिवशी काही ते बोलता आलं नाही असं, कारण एक प्रचंड भीती होती. मुलं 100 आणि त्यांच्यासमोर जाऊन फक्त थँक्यू म्हणायचं हे मला जमलं नाही. आणि तिथनं स्टेजवरनं जे उतरलो ते मी डेस्परेटली आय वॉज डिप्रेस्ड की आपल्याला 2-4 वाक्य बोलता नाही आली,
1: एवढंही जमलं नाही.
0: जमलं नाही काय हे बरं नाही, हे इतकं मनाला लागलं. माझा एक मित्र होता, तो म्हणाला की अरे त्यात काय. आणि तो कॉन्व्हेंट आणि असं मराठी सगळं त्याला यायचं छान, तर त्याच्याशी बोलून वगैरे वगैरे वगैरे असं मला त्याने खूप कॉन्फिडन्स दिला. आणि मग हे शिरीष आठवलेंनी जेव्हा स्टेजवर घेतलं तर माझं पाठांतर चोख करून व्यवस्थित करायचं. काय 8-10 वाक्य होती पण तेवढी मी अत्यंत व्यवस्थित करायचो. मग बाकीची मंडळी जरा माहितच आहे तालमीमध्ये चेष्टामस्करी चालते तशी, तर मी कुठल्याही चेष्टामस्करीत कधीही असायचो नाही. मग माझा डायरेक्टर म्हणाला की अरे हा एकटाच असा आहे की जो सिन्सिअरली काम करतो. म्हणजे त्या सिन्सिअरिटीचं एक ओझं माझ्या डोक्यावर देण्यात आलं, ते मला कधी नंतर उतरवता नाही आलं. मग तसं ते सुरू झालं. मग त्यानंतर 3 वर्षानंतर मी मिर्झेला मला MBBSला ऍडमिशन मिळाली.
1: अच्छा,
0: MBBSला आल्यानंतर माझं ऑलरेडी ॅनॉटॉमी फिजिओलॉजी मेडिसिन पर्यंत सगळं 3 वर्ष ट्रेनिंग सॉर्ट ऑफ झालं होतं. मग पहिल्या वर्षी मला सगळं बऱ्यापैकी येत असल्यामुळं तिथलं नाटक करूया म्हणून मग सुरू केला मी.
1: त्यावेळी भूमिकाच केली होती
0: त्या पहिल्या नाटकात भूमिकाच. पण ते काही गंमत म्हणजे बघा की घरातनं त्याला बाय दॅट टाइम विरोध होता माझ्या. म्हणजे मगाशी तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं, वडिलांना काय माहित नाही पण ते असं म्हणाले की अरे नाटकात जाणं म्हणजे भीकेचं लक्षण आहे ते. तुला माहित नाही का ते बालगंधर्वांचं काय झालं, ह्या नाटकांचे काय हाल झाले वगैरे वगैरे. आणि तो काळही असा होता की नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हेल्दी असा नव्हताच. म्हणजे ते काहीतरी व्यसन आहे अशा अनुषंगाने लोक बघायचे. पण भैयासाहेब परांजपेंच्या समोरच राहायचो मी. तर भैयासाहेबांना समोर आधार कळलं की हा इंटरेस्ट घेतोय म्हणून. आणि पहिलं आमचे श्याम शिरोडकर म्हणून डीन होते, त्यांनी साष्टांग नमस्कार बसवायचं ठरवलं. लेखक अत्रे वाचल्यानंतर, अर्थात बसवणार मी नव्हतो, मला काम करायचं होतं कवीचं. तर माझे वैद्य म्हणून डायरेक्टर होते, तर वैद्य सर शिकवायचे काहीतरी. आणि मग मी पाठांतराला ऑलरेडी लागायचो, 2-2 पानाचे मोनोलॉग्स होते आणि असे मोठं नाटक होतं. आता त्यावेळी जी भाषा होती ती इतकी अप्रतिम असायची, हे सगळे अलंकारयुक्त आणि साहित्यिक मूल्य खूप असलेलं ते नाटक होतं. तर ते आम्ही करत असताना त्यातले उच्चार किती, त्यातलं जडत्व काय आहे, हे सगळं सतत मी अनुभवत होतो.
1: शब्दावरचं वजन
0: वजन आणि पाठांतर. मग ते माझे डायरेक्टर जे होते वैद्य, ते म्हणाले की अरे तू त्याला ह्याला जरा सांग, त्याला जरा सांग. मग मी सहकलाकारांना पण मी सांगायला लागलो की अरे ही डिक्शन इथे नको, तुझी मुवमेंट अशी पाहिजे. म्हणजे मला जे भावायचं ते मी सांगायचो. मग ते सगळ्यांना अपीलही व्हायला लागलं तेव्हा. मग ते वैद्य सर हळूहळू यायचे कमीच झाले. ज्या 3 अंकी नाटकात प्रथम काम केलं त्याचाच आउट ऑफ कंपल्शन दिग्दर्शक मीच झालो त्याचा. आणि नाटक छान गेलं. भीती होती की जुनं नाटक मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगला कसं जाईल, पण ते इतकं छान गेलं

0: मग पुढे मेडिकल कॉलेजचे फार्सेस बरेच बसवले मी.
1: मग दिग्दर्शक म्हणून नाव जेव्हा लागलं ते नाटक कुठलं
0: पहिलं घेतलं शिंगावर, म्हणजे साष्टांग नमस्कार मी अनऑफिशियल डायरेक्टर, घेतलं शिंगावरचं मी ऑफिशियल डायरेक्टर. त्यानंतर रात्र थोडी सोंग फार केलं, दिनूच्या सासूबाई, सभ्यग्रस्त, मोरूची मुशी केली मी एका वर्षी. त्यानंतर येईल तशी नाटकं करतच होतो जवळजवळ. तेव्हा मेडिकल कॉलेजची त्या साडेचार वर्षात मी 8 ते 10 नाटकं बसवली आणि नंतर मग इंटर्नशिपमध्ये किंवा हाऊस पोस्टमध्ये सुद्धा परत 4-5 नाटकं बसवली. मग सूर्याची पिल्ले होतं, तुझाही तुझपाशी होतं, प्रेमा तुझा रंग कसा ते होतं, प्रेमाच्या गावा जावे, अशी म्हणजे टिपिकल गॅदरिंगची खूप नाटकं बसवली. म्हणजे फार्सेस हा नंतर नंतर कंटाळा यायला लागला मला की अरे ते फार्सेस आपण काय करतोय, काहीतरी आशय घेऊन कधी करणार का असं मला वाटायचं, पण तसं कधी संधी नाही मिळाली.
1: पण नाटक दिग्दर्शन करत असताना सुरुवातीला तुम्ही अभिनेता म्हणून स्टेजवर आलात,
0: बरोबर.
1: मग असं कुठं वाटलं नाही की दिग्दर्शन करतोय आपण, आपण कुठं दिसत नाही, आपण स्टेजवर गेलो तर लोकांना दिसू. हा जो एक ट्रेंड असतो की लोकांना दिसणं, ते मनात नाही आलं की आपण रोज

0: तेव्हा मेडिकल कॉलेजची त्या 4.5 वर्षात मी 8 ते 10 नाटकं बसवली आणि नंतर मग इंटर्नशिपमध्ये किंवा हाऊसपोस्टमध्ये सुद्धा परत 4-5 नाटकं बसवली. मग सूर्याची पिल्ले होतं, तुझाही तुझपाशी होतं, प्रेमा तुझा रंग कसा ते होतं, प्रेमाच्या गावा जावे, अशी म्हणजे टिपिकल गॅदरिंगची खूप नाटकं बसवली. म्हणजे फारसेस हा नंतर नंतर कंटाळा यायला लागला मला की अरे ते फारसेस आपण काय करतोय, काहीतरी आशय घन कधी करणार का असं मला वाटायचं, पण तसं कधी संधी नाही मिळाली.
1: पण नाटक दिग्दर्शन करत असताना सुरुवातीला तुम्ही अभिनेता म्हणून स्टेजवर आलात,
0: बरोबर.
1: मग असं कुठं वाटलं नाही की दिग्दर्शन करतोय आपण, आपण कुठं दिसत नाही, आपण स्टेजवर गेलो तर लोकांना दिसू. हा जो एक ट्रेंड असतो की लोकांना दिसणं, ते मनात नाही आलं की आपण रोल करावा दिग्दर्शन करण्यापेक्षा.
0: मी अभिनय करायचोच, पण दिग्दर्शक झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की दोन्ही जबाबदाऱ्या पेलणं हे जास्त अवघड होतं. त्याचं कारण तुमच्यातल्या नटावर काही काही वेळेला तुम्ही अन्याय करू शकता किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी जास्त मोठं करायला जाऊन अख्खी कलाकृती सुद्धा मारू शकता. असं जेव्हा मला वाटलं, मनापासून वाटलं की कदाचित मी माझ्याकडे स्वतःकडे जास्त लक्ष दिलं आणि एक खांबी तंबू असं ते नको होतं मला. बेसिकली हा एक टीम इफेक्ट आहे आणि तो टीम इफेक्टसाठी दिग्दर्शनात राहायचं असं ठरवलं. बाय दॅट टाइम मी त्वचारोग तज्ज्ञ झालो होतो, प्रॅक्टिस हळूहळू सुरू झाली होती, तर त्यामुळे दवाखाना सांभाळून करणं, मग मला असं वाटायचं की पुढे जर प्रयोग झाले तर दिग्दर्शकाला काही दरवेळी जायला लागत नाही, त्यामुळे टीम पाठवली की नाटकाचे प्रयोग होऊ शकतील. मग मी दिग्दर्शनातच जास्त रमलो. मग ते करत असताना मला काय काय जाणवायचं, अर्थात इतर वाचनही माझं बऱ्यापैकी असायचं. म्हणजे असं म्हणतात की मेडिकल कॉलेजमध्ये तर वाचन कमी असतं, पण तसं काही आमच्या काळात तरी नव्हतं निदान. तर मी वाचायचो खूप.
1: आणि दिग्दर्शन करत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतंच नाटक बसवणं नाही किंवा भूमिका समजावून त्याच्या नटांच्याकडनं काढून घेणं नाही, तर टेक्निकल गोष्टींच्या मध्ये पण दिग्दर्शकाचं लक्ष घालावं.
0: प्रश्नच नाही. तेव्हा
1: हा जो अभ्यास त्याचा आहे, म्हणजे तुम्ही ज्या काळात नाटकं करायला सुरू केली किंवा बसवायला सुरू केलीत, कसं काय मार्गदर्शन तुम्ही घेत गेलात, त्याच्यासाठी काही रेफरन्सेस मिळवले किंवा या क्षेत्रातले गुरु कोण तुमचे?
0: तसं म्हणाल तर भाईसाहेब परांजपे हे गुरु असं मी म्हणेन. म्हणजे मेकअप सुद्धा त्यांना करता येत असे, नेपथ्याबद्दल त्यांना चांगली माहिती असायची, लाईट्स बद्दल, कारण त्यांनी 1956 साली तुझा तुझपाशी मधला डॉक्टर सतीश केला होता आणि त्यामुळे त्यांना खूप अशी हे होती. त्यानंतर डॉक्टर मधु आपटे, त्यांची ती टीम होती, तर त्यांच्याकडनं मला थोडं मार्गदर्शन मिळायचं. आणि आपल्याकडे चौगुले म्हणून एक थिएटर मॅनेजर होता, जनता थिएटर, जे आता दीननाथ जे म्हणतो आपण, तिथं तो उत्साही माणूस होता. मग आम्ही काय फ्लॅट्स आणायचे, कुठेतरी दोरीने जोडायचे वगैरे, इथपर्यंतच ते करू शकायचो. लाईट्स बद्दल म्हणशील तर बेसिक लाईटचं स्ट्रक्चर ह्याच्या पलीकडे ते जायचं नाही, पण मेकअप वगैरे ह्या गोष्टीचं ट्रेनिंग तेव्हा घेतलंच आणि ते करू शकायचो आम्ही. तेव्हा राशींकर आणि विसुभाऊंच्या तिथनं मेकअप मध्ये घेऊन ते असं होत असे, पण ते सुद्धा गरजेपुरतं तरी सुरू झालं होतं.
1: साधनांची मर्यादा होती,
0: साधनांची मर्यादा होती, आर्थिक मर्यादा होती. त्यानंतर आता ड्रेपरी जर पाहिजे असेल तर पोलिसाचा ड्रेस असेल तर पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या पोलिसाचे पाय धरून तिथनं आणायचे. त्यानंतर जेव्हा कधी आम्हाला सोफा वगैरे पाहिजे असायचा, खुर्च्या चांगल्या रिच सेट दाखवायचं, कुणाच्या तरी घरनं आणायचं आणि ते नंतर परत करायचं. मग ते आणण्या नेण्याचं भाडं सुद्धा देणं हे जड जायचं, पण ती एक जबाबदारी असायची ना, आमच्याकडे बघून लोक देत आहेत ते असं. मग ते सगळं तेव्हा चालूच होतं. मग सेट बनवून घेणे असं काही व्हायचं नाही, पण जसंजसं पुढची नाटकं व्हायला लागली त्यात मग सेट बॉक्स सेट जसे हे झाले
1: त्याच्या संहितेला जी गरज आहे त्याप्रमाणे
0: त्याप्रमाणेच करायला लागलो. आणि तशी संधी झाली, आर्थिक स्थिती सुधारली, पैसे देणं शक्य होतं. म्हणजे आता 3 पैशाचा तमाशा जेव्हा बसवलं तेव्हा त्याला काही हेवी सेट्स वगैरे असं काही नव्हतंच, पण म्युझिक वगैरे खूप होतं. तर ते सगळं करताना खूप खर्च व्हायचं, म्हणजे साधारण 40-45 मुलं तालमीला असायची आणि 12-13 प्रवेश होते, तर हे सगळं सुरू असायचं. तर तेव्हा त्या काळात नाटकाचा जवळजवळ 33 ते 34 हजार रुपये खर्च झाला होता प्रोडक्शनचा, पण पुढे 5-6 प्रयोग केले सगळे पैसे मिळाले वगैरे, पण अशी एक सोय झाली. पण याचा अभिनयाच्या दृष्टीने अभ्यास तर फक्त स्वतःच स्वतः वाचून बघणे, पॉज म्हणजे काय हे जाणून घेणे, डिक्शन म्हणजे काय जाणून घेणे, मग त्याचं डिक्शन बदललं की अर्थ काय होईल त्याचा अभ्यास करणे आणि स्वतः स्वतःशी बोलत राहणे त्याबद्दल, म्हणजे आता मी काय करू किंवा आता मी काय करू, मी काय करू

0: मी काय करू, असे काहीही कुठेही जोर देऊन बघायचे, प्रश्नचिन्ह, पॉझेस, हे केलं. त्यानंतर डॉक्टर असल्यामुळे एक मोठा फायदा झाला, आमच्याकडे ॲनाटॉमी नावाचा जो विषय आहे त्याच्यात शरीर शास्त्र विज्ञान ते
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये तुमचा चेहरा, तुमचे प्रत्येक मसल, जसं आपण बिल्डर बायसेप्स ट्रायसेप्स ट्रॅपिझियस म्हणतो, तसं फेशियल मसल्स, त्याची मुवमेंट काय असावी काय नाही, त्याचं इन्सर्शन कुठनं, ओरिजिन कुठनं, ह्याच्याबद्दल खूप आम्हाला शिकवलं जातं बेसिकली. तर हसताना कुठले मसल्स लागतात, रडताना कुठले लागतात, डोळ्यातनं पाणी आणायचं म्हणजे काय करायचं वगैरे. तर ह्याचं ट्रेनिंग असं नाही झालं, पण त्याबद्दल मला माहिती होती.
1: जे शिबिरामध्ये शिकवलं जातं ना ते तुम्हाला तुमच्या शैक्षणिक याच्यामध्येच मिळालेलं होतं.
0: हो, तेव्हा मिळालं. शिवाय स्टेजवरची मुवमेंट, आपण काय केलं म्हणजे कुठं दिसेल, कसं दिसेल, ह्याच्याबद्दल एक म्हणजे ज्याला म्हणतो ना की स्वतःकडेच स्वतःच्या नजरेने बघायची क्षमता डेव्हलप करायला लागते स्टेजवरती काम करत असताना, आणि ती नटाला द्यायला लागते की तू बाबा हे करतोयस ना, तर तुला ते कसं दिसतंय, हे तुझं तुला दिसतंय का,
1: त्रयस्थपणे बघितलं पाहिजे स्वतःकडेच.
0: हा, स्वतःकडेच त्रयस्थपणे. ती त्याच्याबद्दल मी खूप विचार करत बसायचो. म्हणजे मला सुद्धा कधी कधी असं वाटायचं की अरे मी एकटा बसून काय करतोय, ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कुठला इफेक्ट आणण्यासाठी काय करायला लागेल. एखादी कॅरेक्टर डिझाईन करत असताना आमच्याकडे एक पर्सनॅलिटी ट्रेट असा भाग असतो, म्हणजे एखादं पूर्वीची जी नाटकं मी बघायचो त्याच्यात रागीट कॅरेक्टर म्हणजे ते सतत रागवलेलं रागवलं टन टन टन टन, तर खरं ते कधीच नसतं. रागीट माणूस 24 तास रागवलेलं नसतो, किंवा दुःखी हा दुसऱ्या कुठल्याच इमोशनमध्ये जात नाही असं नाही आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्या त्या ट्रेट पुरता त्याची बॉडी लँग्वेज काय असावी, त्याची एक्सप्रेशन काय असावी, त्याची चालण्याची स्पीड काय असावी, बसणं वागणं बोलणं हे कसं असावं, त्याची लुक्स काय असावेत. लुक्सबद्दल मी खूप तेव्हा विचार करायचो, शोल्डर लुक म्हणजे काय, डबल लुक म्हणजे काय, अशा खूप गोष्टी मला जाणवायच्या. पण मला टेक्निकली हे माहीत नसायचं की याला हे म्हणतात.
1: बरोबर.
0: गरज म्हणून हे करायचो असं झालं, आणि ते मला मेडिकल फॅकल्टीचा खूप त्यात उपयोग झाला. आणि पेशंट म्हणून ज्या खूप लोकांना मी बघायचो त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघून ह्याला नक्की काय होत असेल हेही मला रीड व्हायला लागलं. म्हणजे एखाद्या माणसाला जर दुखत असेल काही तर ती एक ॲगोनी चेहऱ्यात दिसते, डोळ्यात दिसते, त्यामुळे निनाळ्या एक्सप्रेशनची ओळख माझी व्हायची. आणि सर्व व्यवसायातली मला माणसं भेटायची, म्हणजे बिल्डर्स भेटायचे, डॉक्टर्स भेटायचे, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, हे सगळे भेटायचे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाही भेटायच्या. तर त्यांचं चालणं हे वेगळं असतं, त्या चालण्यामध्ये एक ग्रेसही असते पण एक बुलावा पण असतो, एक मादकता पण आणलेली असते. तर हे मी बघायचं पेशंट म्हणून जेव्हा यायचे आहे.
1: थोडक्यात मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये असता तेव्हा तुमची नाटकाची कार्यशाळा तिथे सुरू होती.
0: खरं आहे ते, अगदी खरं. म्हणजे मला असंही वाटतं की पेशंटशी बोलताना मी त्याच्या कुणीकडे बघितलं पाहिजे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं पाहिजे, किंवा काही एखादी गोष्ट समजावून सांगत असताना माझ्या बॉडी लँग्वेज मधनं त्यांच्या आजाराबद्दलचा एक सद्भावना जी आहे, किंवा मी तुझ्याशी बाबा कनेक्टेड आहे, सहभागी आहे मी तुझ्या भावनेत, असं माझं एक्सप्रेशन असणं ही गरजेची गोष्ट.
1: त्यांना थोडं रिलॅक्स करणं गरजेचं आहे.
0: किंवा माझा चेहरा असा पाहिजे की समोरच्या माणसाला माझ्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि सांगितल्यानंतर काहीतरी एक आश्वासकपणा माझ्या चेहऱ्यात असला पाहिजे हे मला जाणवत होत. आणि थिएटर केल्यामुळे मला हे प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग झाला.
1: हे खूप डेव्हलप होत गेलं असेल
0: हे ऍट ए टाइम सगळं, म्हणजे हे तिकडेही आणि इकडेही. मग पेशंटची बऱ्याचदा असं होतं की आता मेडिकल प्रोफेशनमध्ये हिस्ट्री घेणं तर बऱ्याचदा डॉक्टर्सना वेळ असतो नसतो, त्यामुळे ते हा ठीक आहे असं पण होतं. तर ते पेशंटना नाही चालत हे मला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा त्यांची संपूर्ण हिस्ट्री ऐकून घेणे, ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना 20-25% बरं वाटायला लागतं, कारण ह्याच्या आधी कोणी ऐकूनच घेतलेलं नाही असं त्यांचा अनुभव असतो. मग एकदा ऐकून घेतलं की मग तुम्ही काहीतरी सांगू शकता आणि ते स्वीकारू शकतात, मग बरं होण्याचा मार्गही होतो.
1: कारण एक विश्वासानं आलेला असतो पेशंट की त्याच्याकडे गेलो की मी बरं होईन, पण समोरच्या डॉक्टरांच्याकडनं तसा जर चांगला रिस्पॉन्स किंवा पॉझिटिव्ह आला तर ते जास्त
0: हो
1: दृष्टीनं.
0: म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या नजरेतून, माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून, माझ्या बॉडी लँग्वेजवरनं, तसंच माझ्या

0: आवाजाचा जो काही मांडणी असेल किंवा सॉफ्टनेस असेल, ज्याला म्हणू आपण पॅशनेट कंपॅशनेट, असा असा जर आवाज असेल तर समोरच्या माणसाला माझ्याबद्दल काहीतरी विश्वास वाटू शकेल आणि तो डॉक्टर म्हणून असणं ही नक्की गरज आहे. खरं तर ती ऑल टाइम गरज आहे, पण आत्ताच्या काळात ती जास्त गरज आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे आत्ता दिग्दर्शक म्हणून काम करत असताना किंवा नाटक करत असताना त्याचे जे सगळे आस्पेक्ट्स आहेत ते पेशंटवर अप्लाय करताना तुम्हाला काही वेगळे अनुभव येतात?
0: येतात की आता कुष्ठरोग हा माझा म्हणजे व्यवसायात खूप पेशंट बघत असतो.
1: बरोबर.
0: त्यांना जेव्हा प्रथम तुम्ही सांगता की तुला कुष्ठरोग झालाय, त्यावेळी त्याला इतका प्रचंड धक्का बसलेला असतो, त्या धक्क्यातनं त्यांनी सावरणंही महत्वाचं असतं. तर त्याला सावरण्यासाठी कित्येकदा एक साधा स्पर्श हा फार मोलाचा असतो. डिफॉर्मिटीज झालेले असतात हाताचे, म्हणजे हात वेडेवाकडे झालेले असतात, तर त्याला कोणी स्पर्शच केलेला नसतो बऱ्याचदा कुष्ठरोगी आहे म्हणून. तर मी त्यांना स्पर्श करून त्यांच्याशी बोलायचो. त्यांनी इतका विश्वास निर्माण होत असे की त्याची भुक्ती आहे ना, आणि त्याला स्पर्श ज्ञान नसतं, मग त्याला टोचलं तर कळत नसतं किंवा त्यांना जखमा झालेल्या असतात पायात. त्या वॉर्डमध्ये मी 2 वर्ष काम केलंय, म्हणजे लेप्रसीमध्ये त्यांना पायाला झालेल्या जखमा त्यांचं ड्रेसिंग करणं हे खूप मोठं काम असतं. बऱ्याचदा माणसं तिकडे फिरकत पण नाही, पण मी त्यांची ड्रेसिंग रीतसर करून येत असे. पण माझ्या आई वडिलांना एकदा ते त्याचं टेन्शन असायचं, म्हणजे घरी आल्यानंतर तू आधी आंघोळ कर, हात स्वच्छ धू आणि मगच जेवायला बसा. पण मला असं म्हणजे लेप्रसीच्या पेशंटना काय वाटत असेल, मी त्यांना तपासून जेव्हा घरी जातो तेव्हा मला घरी सुद्धा साधारण जरा तू काळजी घे वगैरे असे वाक्य आल्यानंतर, जर तुम्हाला ह्या पेशंटकडनं काही धोका नाही हे माहीत असेल तर स्पर्श व्हावा ना. हा जो इमोशनल आस्पेक्ट आहे म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये, त्यात स्पर्शाचं महत्व फार आहे असं मला वाटतं.
1: आणि स्पर्श हा विषय नाटकाशी संबंधित पण खूप आहे, कारण तुम्ही कसे स्पर्श करताय त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
0: बरोबर. जसं खांद्याला हात लावणं, हातात हात घेणं, शेक हँड करणं किंवा डोक्यावर हात ठेवणं, म्हणजे काही वेळेला स्पर्श न करता तुमच्या भावना व्यक्त करणं. आता स्पर्शामध्ये सुद्धा जसं स्त्रियांना गुड टच बॅड टच माहीत असतं, चांगला स्पर्श वाईट स्पर्श, तर नाटकाची किंवा संहितेची गरज काय हे बघून कमीत कमी याच्यातनं जास्तीत जास्त भावना व्यक्त होणं, म्हणजे मला मादक स्पर्श दाखवायचा असेल तर तोही मी दाखवीन, पण त्याच्या आधी एक्सप्रेशन्सनी तयारी करीन आणि मग स्पर्श करीन अशी भीतीच फक्त दाखवीन. शेवटी हा मनावर केलेलाच आघात आहे, ते अर्थात दिग्दर्शकीय कौशल्य म्हणू किंवा त्याची जबाबदारीच आहे की मला जे पाहिजे ते लोकांच्या मनात तसं आणत गेलं पाहिजे,
1: मानसिकता तशी तयार
0: व्हायला
1: पाहिजे. बरोबर.
0: तर त्या सगळ्या ह्याच्यातनं हे थिएटर मधलं खूप मला उपयोग व्हायचं.
1: दोन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे परस्पर
0: पूरक आहे मला
1: वाटतं. सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्या नाटकांचा उल्लेख केला, जी तुम्ही नाटकं दिग्दर्शित केलीत त्याच्यामध्ये अनेक विनोदी नाटकं आणि जी खरंच गाजलेली पण होती, मग ती करताना काही वेगळं दडपण मनावर होतं की हे नाटक ह्या या माणसानं एका उंचीवर नेऊन ठेवलंय, ते आता मी करायला लागलोय आणि माझ्या समोरचे कलाकार हे सगळे नवोदित आहेत, मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत, मग ते करताना काही दडपण मनावर होतं?
0: मला तर काहीच दडपण नव्हतं, त्याचं कारण मला कुठं काही नाव नव्हतं आणि काही नव्हतं. दुसरं, ही सगळी जी नाटकं मी बसवली ती मी आधी कोणाची बघितलेलीच नव्हती, त्यामुळे माझी पाठी इतकी कोरी होती, त्यामुळे मला सुचेल तेच असं मी करत गेलो. खरं दिग्दर्शक म्हणून मला असं जे वाचत असताना किंवा जेव्हा तुझा आहे तुझ्यापाशी मी बसवलं पु ल देशपांडेंचं नाटक, हे लोकांना प्रथम विनोदी वाटतं बरं का, तसं नाही आहे तेव्हा, ते मात्र प्रोफेशनली मी बघितलेलं नव्हतं आधी, पण मला ते ह्यांचं काम छान आहे त्यांचं काम असं लोक सांगायचे. पण तुझा आहे तुझ्यापाशी मी वाचल्यानंतर मला पु ल देशपांडे काय विचार करत असतील आणि नाटक बेतत असताना निम्या फिलॉसॉफींचा काय तो त्यांनी मांडलेला आहे आलेख, आणि म्हणजे प्रत्येक माणसाला एक स्वतःची जगण्याची फिलॉसॉफी असते, दुसऱ्या फिलॉसॉफीज तुम्ही बघत असताना तुम्ही खूप तिकडे अट्रॅक्टही होऊ शकता, पण ती फिलॉसॉफी मला अडॉप्ट नाही करता येणार. हे अत्यंत वास्तवातलं सत्य पुलंनी इतक्या देखण्या पद्धतीने मांडलं, ते मला माझ्या आयुष्यात प्रथम कळलं ते तुझं आहे तुझ्यापाशी, किंवा भले कोणाचं काही असेल माझं मला करायचं आहे, तुझं तुझ्यापाशीच आहे आणि ते तू शोध आणि डेव्हलप कर.
1: कारण त्या नाटकातली जी पात्र आहेत ती पण प्रत्येकाची वेगळी फिलॉसॉफी,
0: अगदी म्हणजे आचार्यांची वेगळी,

0: ढाका जिंची अशी रचिली आहे. त्यानंतर डॉक्टर सतीश हा डॉक्टर आहे, उषा ही सेवाभावी, म्हणजे सगळ्यांना शाम तर वेगळा, तो कन्फ्युजन म्हणजे इतका आहे की ह्यांना फॉलो करू का त्यांना फॉलो करू. आणि त्याला जेव्हा कळतं की नाही कुणालाच फॉलो करू, माझं मलाच करायचं आहे. किंबहुना अख्ख्या माणसाच्या आयुष्यातल्या संपूर्ण प्रवासामध्ये स्वतःच्या क्षमतांची जाणीव होण्यासाठी हे थिएटर फार मोलाचं आहे असं मला वाटतं.
1: या नाटकाचा आत्ता आपण नाटकाविषयी ज्या बोलतोय तुझ्यापाशी, अशा पद्धतीची नाटकं म्हणजे ज्या नाटकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी फिलॉसॉफी आहे, हे बसवताना तुम्हाला काय चॅलेंज वाटतं?
0: मुख्य म्हणजे ती पात्र जी आहेत त्यांना ते भावलं पाहिजे, त्यातलं मर्म त्यांना कळलं पाहिजे, आणि त्यांची एक नैसर्गिक कॅरेक्टर त्याच्या जवळपास जावी अशी माझी इच्छा असायची. आणि ते संपूर्ण नाटक त्याला आधी समजलं पाहिजे त्या व्यक्तीला की तुझं पात्र समजून उपयोग नाही, ही या नाटकाची गरज नाही. अख्ख्या नाटकाची फिलॉसॉफी काय आहे, थीम काय आहे, उद्देश काय हे कळलं पाहिजे. म्हणजे आता जसं नाटकाचं टायटलच असं होतं की तुझं आहे तुझ्यापाशी, म्हणजे वन लायनरला आहे हे नाटक. सगळं नाटक बघितल्यानंतर तुझं तुझ्यापाशी आहे हे कळणं, तर हे माझ्या प्रत्येक पात्राला कळावं ह्याच्यासाठी खूप संवाद व्हायचा आधी. मग त्यांना बसून मी समजावून सांगायचो, लाईक काकाजीनं सांगितलं हा माणूस रंगेला आहे, रसिक आहे, अश्लीलता नाही आहे त्याच्यात, तर हे तुला तसं दिसलं पाहिजे. म्हणजे काहीतरी तो मोठा हे सांगतो, तिकडे ती नाचणारी होती, अमुक अमुक, किंवा ह्याच्याबद्दल त्याला काही पाप वाटत नाही आहे किंवा गिल्ट नाही आहे असं आहे. तसंच आचार्य हे भरलेले आहेत आणि ते खरे आहेत. म्हणजे लोकांनी तिथं हसणं आचार्यांच्या कुठल्या तरी ह्याला हे मला न पटणारी गोष्ट आहे असं मला वाटायचं, तर मला तिथं लाफ्टर न येण्यासाठी मी काय जी प्रिकॉशन घ्यायची ती घेत होतो. नाहीतर कसं होतं काकाजींच्या त्या ह्याच्या पुढे की आचार्याचे कुचेष्टेचा विषय असं होऊ शकलं असतं, पण माझ्या नाटकात मी तसं कधीही होऊ दिलं नाही.
1: आणि या नाटकात प्रत्येक कॅरेक्टरचं प्रत्येकाविषयीचं एक वेगळं बाइंडिंग आहे,
0: नातं आहे,
1: नातं आहे त्यांचं, कारण तेही दिग्दर्शकांना समजावून सांगून ते काढून घेणं महत्वाचं.
0: अगदी अगदी, म्हणजे उषा आणि डॉक्टर सतीश यांचं नातं इतकं नाजूक आहे, संस्कार ह्या विषयावर सुद्धा त्या नाटकाचं भाष्य फार वेगळं आहे. गीता ह्या कॅरेक्टरवर जे संस्कार लादले गेलेले आहेत त्याच्यावरही पुलंचं भाष्य अफाट आहे. तर तेव्हा इतकं इतकं नाटकाबद्दल वाचलं आणि फार भारी वाटलं मला. आणि तिथनं पुढे मला मगाशी विचारलं तुम्ही की दिग्दर्शक व्हावं असं का वाटलं, ते खरं तर या नाटकानंतर मला जास्त वाटलं की काहीतरी वेगळं आपल्याला विचार करता येतो आणि तो मांडता येतो.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत, पण वेळेअभावी आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मध्यम लहरी 249 अंश आठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

नादब्रह्मशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण राशीद खान यांनी गायलेला राग जोग आत्ता आपण ऐकला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.